श्रोतेहो सुप्रभात. एफएम बँडच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ 1948 अर्थात 10 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही

0: मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना माणिक वर्मा यांच्या स्वरात आपण ऐकली. संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: ही वाणीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीतबद्ध केला आहे अनिल अरुण यांनी, तर गायक कलाकार प्रभाकर कारेकर.

प्रभाकर कारेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. सकाळचे 6:15 होत आहेत. यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली विश्राम विवाडे यांची भक्तिरचना, विठ्ठल हेदुकर आणि सहकार्यांनी गायलेली.

विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली विश्राम विवाडे यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि श्रोतेहो, मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाची सांगता कृष्णा कल्ले यांनी गायलेल्या या गवळणीनं रजनीकांत राज्याध्यक्ष यांची ही रचना विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केली.

0: रजनीकांत राज्याध्यक्ष यांची रचना कृष्णा कल्ले यांच्या स्वरात आपण ऐकली. विठ्ठल शिंदे यांचं संगीत होतं. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक विठ्ठल जोशी.

नलगे अनेक प्रकार मुखे हरी निरंतर रूप न्याहाळी न डोळा पुढे नाचे न वेळोवेळा। श्रोते हो, सध्या अधिक मास चालू आहे, यालाच आपण मलमास म्हणतो। या मासाचा स्वामी कोण आहे ठाऊक आहे का? भगवान पुरुषोत्तम म्हणजेच जनाबाईचा श्री विठ्ठल। या पुरुषोत्तमाचं प्रत्यक्ष दर्शन हे जीवनातलं सर्वोत्तम सुख प्राप्त झालेल्या जनाबाईला आता विठ्ठलाच्या पुढं देहभान विसरून नाचण्याची इच्छा आहे। अशी इच्छा का बरं झाली असावी? त्याचं उत्तर अतिशय सुंदर आहे। मी म्हणेन, जनाबाईनं विठ्ठलाच्या भक्तिप्रेमात ढाळलेल्या अगदी प्रत्येक अश्रूंची फुलं झाली। भक्ती कोणाला दाखविण्यासाठी करायची नसते, ज्याची आपण भक्ती करतो त्याला ती निशंक मनानं अर्पित करायची आणि कृतार्थ होऊन जायचं। हीच कृतार्थता जनाबाई प्रस्तुत अभंगातून व्यक्त करत आहे। शास्त्रकारांनी अनेक भक्तियोगाची शेकडो उदाहरणे दिलेली आहेत। त्यातील प्रत्येक योग मार्ग देवाशी त्याच्या नामाशी समरसता साधा असंच सांगतो। तोही अगदी आग्रहानं, आपला भाव परमेश्वराप्रती दृढ करायचा असेल तर अंतरंगाप्रमाणेच बहिरंग सुद्धा शुद्ध ठेवायला हवा आहे। म्हणूनच आचार विचार विहार फार महत्वाचे असतात। जेव्हा जीव जन्म घेतो तेव्हा त्याला मागील जन्माचा कसलाच इतिहास माहीत नसतो, तद्वत पुढील दिवसांचेही ज्ञान त्याला बिलकुल नसते। येणारे पुढील क्षण कसे असतील याचाही तो त्यावेळी विचार कदाचित करत नसतो, त्याला काहीच ठाऊक नसतं। असा तो जीव मातेच्या उदरातून जन्म घेतो। असं सांगितलं जातं की मातेच्या उदरात तो जीव वाढत असतानाच त्याला एकदा परमेश्वर भेटीचा सोहळा अनुभवता येतो म्हणे। हा सोहळा प्रत्यक्ष कोणीच अनुभवलेला नसेल असाच सूर आपल्या विचारांमध्ये नकळत येऊन जाईल। बरोबर आहे, कारण ज्याला मागील जन्माचं ज्ञान राहत नाही, ज्याला पुढे काय होणार हे माहीत नाही, त्या जीवाला मातेच्या उदरातील परमेश्वर भेट, त्याच्याशी झालेला संवाद कसा लक्षात राहील? जनाबाईला भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालं तेव्हा जनाबाईनं देवापाशी काय मागावं? तर जगाच्या

0: उद्धाराचा मार्ग मागितला आणि तो भगवंतानंही तिला सोपा करून सांगितला, तो म्हणजे नामाचा. तिला अनेक प्रकारे त्रास दिलेल्या मंडळींना देखील तिनं भगवंताच्या चरणाशी जागा करून दिली. ते कशामुळं? तर नामस्मरणाच्या आधारे. त्यांना या देहमंडळातून मुक्त करून दिलं, त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. तिच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू भगवंताची क्षमा याचना करत होता, कारण आपल्यामुळं भगवंताला येण्यासाठी जो त्रास झाला तोही भक्ताला अमान्य असा आहे. म्हणूनच जनाबाई सदैव भगवंताचे आभार मानते. भगवंतानं भक्ताशी जोडलेलं असं नातं लाखो जीवापर्यंत वारीच्या माध्यमातून सहज पोहोचत आहे. सम्यक दृष्टी ठेवणारा विठ्ठल परमात्मा पंढरीत विठेवरती युगे 28 अजूनही उभा आहे. तो पुढील येणाऱ्या जीवांचं कल्याण करण्यासाठीच. म्हणूनच सद्भक्तांनो, हा आलेला अधिक मास अतिशय पुण्यप्रत आहे. या अधिक मासामध्ये भगवंताचं दर्शन घ्यावं, भगवंताच्या क्षेत्री जाऊन आपल्याला मिळेल त्या पद्धतीनं दान करावं आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंगून जावं. जनाबाईनं सांगितलेला मार्ग आपण दृष्टांत रुपानं आपल्या जीवनामध्ये आणला तर आपलं कल्याण नक्कीच होईल. जनाबाई फक्त एवढंच सांगते की मला त्या पांडुरंगाच्या समोर नाचायचं आहे, म्हणजे त्याच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जायचं आहे, स्वतःला विसरायचं आहे आणि भगवंताच्या रूपामध्ये समाविष्ट होऊन जायचं आहे. भगवंताच्या चरणामध्ये माझा प्राण जावा आणि मी मुक्त व्हावं. भगवंतानं प्राप्त करून दिलेला देह प्रपंच त्याच्याच नामासाठी अर्पण करावा, सदैव त्याचं नाव घ्यावं, आपलं जीवन कृतार्थ करावं. म्हणूनच आपण संतजनांच्या संगतीनं राहावं असं जनाबाई सद्भक्तांना निक्षून सांगत आहे. संतसंगतीनं भक्तिमार्ग सुलभ साधता येतो याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतातच. त्याच्याकडे आपण कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. आपलं तन मन त्या भगवंत भक्तीमध्ये गुंतविलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाची मोक्षाची इच्छा पूर्ण होऊ शकते. आपला जन्म मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी झालेला आहे हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. हरिभक्तीमध्ये दंगून जाऊन आपण स्वतःला विसरून गेलं पाहिजे आणि त्या पांडुरंगाच्या समोर आनंदानं नाचलं पाहिजे.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण कार्यक्रम ऐकला जनी म्हणे. संकलक आणि अभिवाचक होते विठ्ठल जोशी.
2: जनी म्हणे पांडुरंगा.
3: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला. आता थोड्याच वेळात सोलापूर दिनांक.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोडणी.
5: संपर्क 87400304008.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
7: अरुण नरखेडकर अनगर.
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: आता सोलापूर दिनांक.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
4: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
9: ऍडमिशनचं काम झालं.
4: आणि एवढी मोठी फी?
9: अगं सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि

0: सर्वांसाठी 10% व्याज दर आहे, त्यामुळे काम सोपं झालं।
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा।
0: मोबाईल 9096222325।
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार। सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराध्ये। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। संतांच्या पालख्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर। वर्षभरात 30,600 जणांनी केला विमान प्रवास। आणि PCPNDT कायद्याचं आशा वर्कर आणि आरोग्य सेवक सेविकांना प्रशिक्षण। आता घडामोडी विस्तारानं। प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली। यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केलं आहे। त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल। तसेच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय प्रणालींशी प्रभावीपणे समन्वय साधणं शक्य होणार आहे। सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामधून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या लाखो वारकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या पण दर्जेदार सोयी सुविधा पुरवण्यासाठी 61,50,00,000 रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। भारत निवडणूक आयोगानं ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे। गेल्या वर्षी म्हणजे 9 जून 2025 रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू झाली। वर्षभरात सोलापूरहून 18,000 प्रवाशांनी गोव्यासाठी विमानाने प्रवास केला, तर हैदराबादसाठी 3,000 प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला। 8 महिन्यात 9,600 जणांनी मुंबई प्रवास केला, म्हणजे वर्षभरात 30,600 सोलापूरकरांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे। आरोग्य विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात PCPNDT अर्थात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांना या कायद्याचं काटेकोरपणे प्रशिक्षण द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। काल जिल्हाधिकारी कार्यालयात PCPNDT जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते। पुढील बैठकीपूर्वी या कायद्याअंतर्गत 1 डिकॉय केस आणि 2 स्टिंग ऑपरेशन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असंही त्यांनी सांगितलं। सध्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 957 इतके असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ डोईफुडे यांनी या बैठकीत दिली। राज्यातील विद्यार्थ्यांना CET आणि CFE प्रवेश प्रक्रियेविषयी तसेच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केली। यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 1, मुंबईत 3, पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 अशी 40 केंद्रे सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं। या केंद्रावर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधीविषयी देखील माहिती उपलब्ध असेल। अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल। सोलापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी अपघाताचं प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभाग यांनी रस्ता सुरक्षाबाबत ठोस उपाययोजना करून अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षेबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. अपघाताच्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करावी, अपघातग्रस्त व्यक्तींवर आरोग्य विभागानं त्वरित उपचार करावेत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. याबरोबरच नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, वेगमर्यादा पाळावी, मद्यपान करून वाहन चालवू नये.

कायदेशीर कारवाई करावी तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावं असे आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. काल महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नालेसफाई कामाचा आढावा घेतला. अधिक मासानिमित्त बार्शी येथील माहेश्वरी महिला संघटनेतर्फे सोलापूरच्या विडी घरकुल परिसरातील गोशाळेस तुलाभार करून पंच गो खाद्य दान करण्यात आलं. चाराकुटी, गुळ, सरकी पेंड, तूर आणि भुसा असे पाच प्रकारचे सुमारे 3,800 किलो गो खाद्य गोशाळेस दान करण्यात आलं. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील टिकेकरवाडी इथं कोचिंग मेंटेनन्स डेपो उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी होणार आहे, तसेच रेल्वेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. भविष्यकाळात टिकेकरवाडी हे सोलापूर रेल्वे स्थानकाला पूरक असं विस्तारित रेल्वे ऑपरेशन आणि देखभाल केंद्र म्हणून विकसित होणार आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.

या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील अंगणवाडी केंद्राच्या इमारत बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापुढे बिगर आदिवासी क्षेत्रातील प्रत्येक अंगणवाडी इमारतीसाठी 18.5 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी ही रक्कम 7 लाख रुपये होती. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2026-27 या वर्षासाठी सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 1,55,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे. अधिक महिन्यानिमित्त दमाणी नगरातील गडदर्शन हॉलमध्ये आजपासून रविवारपर्यंत पंचदिनी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन होईल. कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी 10 वाजता काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगता होणार आहे. हरिभक्त परायण माऊली महाराज बसुटे सवाळकर मित्र परिवारातर्फे हा महोत्सव होत आहे. महाराष्ट्र स्टेट ओपन चॅम्पियनशिप रोलर स्केटिंग स्पर्धेत सोलापूरच्या विनर्स फाउंडेशनची 6 वर्षीय स्केटर संयुक्ता पोतदार हिनं 1 सुवर्ण आणि 1 रजत पदक मिळविलं. पुणे येथील विमाननगर परिसरातील आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडली. संयुक्तानं इनलाईन स्केटिंग प्रकारातील शॉर्ट रेसमध्ये 1 सुवर्ण तर लाँग रेसमध्ये 1 रजत पदक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या 3 खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चेन्नई इथं या स्पर्धा होत असून या स्पर्धेत सुमेध चंदने, साक्षी पवार आणि वैष्णवी माने हे तिघे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. सोलापूरच्या नूतन मराठी विद्यालयाच्या शिशुशाळेचा हिरक महोत्सवी म्हणजे 60व्या वर्षाची सुरुवात झाली. त्यानिमित्तानं शाळेत प्रतीकचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. सोलापूर शहरातील कस्तुरबा उद्यान आणि भाजी मार्केटमधील समस्यांची महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पाहणी केली. आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग जागरूकता दिनानिमित्त रेल्वेतर्फे पथनाट्याद्वारे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आलं. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज सुलेर जवळगे इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा काल जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. आता तापमान. सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 35.7 दशांश, किमान तापमान 23.9 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.

0: संतांच्या पालख्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर. वर्षभरात 30,600 जणांनी केला विमान प्रवास. आणि PCPNDT कायद्याचं आशा वर्कर आणि आरोग्य सेवक सेविकांना प्रशिक्षण. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकचं आज संकलन केलं होतं पत्रकार दत्तात्रय आराध्ये यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: VR पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेडनेट हाऊसमध्ये तापमान कमी ठेवण्यासाठी आणि आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगिंग सिस्टीम वापरली जाते. ही प्रणाली अतिशय बारीक धुक्यासारखे पाणी फवारत असते. फॉगिंग सिस्टीम म्हणजे हाय प्रेशर पंप आणि नोझलच्या मदतीनं पाण्याचे सूक्ष्म कण तयार करून हवेमध्ये सोडणारी प्रणाली. या प्रणालीमध्ये पाण्याचा स्त्रोत म्हणजेच विहीर किंवा टाकी, फिल्टर युनिट, पाईपलाईन, फॉगर्स किंवा फॉगिंग नोझल, अँटी ड्रीप डिव्हाइस सोबतच कंट्रोल युनिट किंवा टायमर हे मुख्य घटक असतात. आपल्या शेडनेटमध्ये फॉगिंग प्रणाली बसवण्याची योग्य पद्धत आहे त्यासाठी आराखडा आणि मांडणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शेडनेटच्या संरचनेनुसार फॉगर्सची उंची आणि अंतर ठरवावं लागतं. फॉगर्स हे जमिनीपासून किमान 8 ते 10 फूट उंचीवर असावेत जेणेकरून सूक्ष्म तुषार पिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी हवेत विरघळतील. तसंच 2 लॅटरलमधील अंतर हे साधारणपणे 8 ते 10 फूट आणि 2 फॉगर्समधील अंतर हे 8 फूट ठेवावं. फॉगिंग प्रणाली बसवताना पाण्याची टाकी आणि फिल्टरला पंप जोडून मुख्य पाईपलाईन ही शेडनेटच्या आतमध्ये घ्यावी. शेडनेटच्या वरच्या बाजूला लॅटरल पाईप समांतर अंतरावर बांधावे. हे पाईप सरळ राहतील याची काळजी घ्यावी. सोबतच ठरवलेल्या अंतरावर पंचच्या सहाय्यानं लॅटरलला छिद्र पाडावं. छिद्र पाडलेल्या ठिकाणी अँटी ड्रीप डिव्हाइस लावून त्याला फॉगरचं नोझल जोडावं. फॉगर्स लावण्यापूर्वी पाईपमधील कचरा काढून टाकण्यासाठी एकदा पाणी जोरात सोडून सगळे पाईप्स स्वच्छ करून घ्यावेत. आपल्या शेडनेटमध्ये फॉगिंग सिस्टीम अधिक कार्यक्षम करण्यासाठी आर्द्रता आणि तापमान सेन्सर्स आपण वापरू शकतो. जेव्हा शेडनेटमधील तापमान एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जातं तेव्हा सेन्सरमध्ये पंप आपोआप सुरू होतो. यामुळे मजुरीची बचत होते आणि पिकांना अचूक वातावरण देखील मिळतं. फॉगिंग सिस्टीम ही शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये आवश्यकतेनुसारच चालवावी. पावसाळ्यामध्ये किंवा हवेत आर्द्रता जास्त असताना याचा वापर करणं टाळलं पाहिजे. फॉगिंग सिस्टीम यंत्रणा वापरताना काही काळजी घेणं महत्वाचं ठरतं. जसं की जास्त फॉगिंग करू नये, यामुळे रोग वाढू शकतात. सकाळी अथवा दुपारी योग्य वेळ निवडली पाहिजे. पाण्याची गुणवत्ता ही चांगली असावी. योग्य अंतरावर नोझल बसवणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. तसंच फॉगिंग सिस्टीम वापरण्याची योग्य वेळ ही ठरवली पाहिजे. या पद्धतीनं शेडनेट हाऊसमध्ये फॉगिंग प्रणाली योग्य रीतीनं वापरणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरतं.

वळण जाणून घ्याल आणि त्यानंतर इलेक्ट्रिक मोटारची देखभाल याविषयीचा ग्रामीण संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणी सोलापूर केंद्र. आता पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. संगीत दिलं होतं श्रीनिवास खडे यांनी.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
1: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
2: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
1: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
2: संपर्क 96042445.
3: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
4: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
3: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
4: मोबाईल 98282078119 किंवा 97636018161.

0: प्रत्येक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2652 22.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
6: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
1: MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
1: संपर्क 72 76 26 65 39. सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप बुरटे यांचं
2: मनोदय न्यूरो

0: सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 7083069496.
0: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
1: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर. प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
0: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: अरे गणपा, परवा तर तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पळायला लागलंस की.
6: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
0: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, सोलापूर. मोबाईल 93 72 14 44 34.
7: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
8: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
9: मोबाईल 77 19 92 22 55.

श्रोते हो, आमच्या सकाळच्या प्रसारण सभेमध्ये सकाळी 7:40 भावधारा या कार्यक्रमात काही भावगीतं आपण ऐकणार आहोत. सकाळी 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे.

गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना नवीन विद्याशाखांना नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल

0: उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 103.4 MHz. सकाळचे 7:20 आणि 25 सेकंद झाली आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा

0: नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218 760 55।

श्रोतेहो, आमच्या सकाळच्या प्रसारण सभेत सकाळी 7:40 भावधारा या कार्यक्रमामध्ये काही भावगीतं आपण ऐकू शकाल. 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 9 काही दिनविशेषांसह मराठी गाणी आपण ऐकू शकाल. सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम, तर क्रमशः अभिवाचन या कार्यक्रमाची वेळ सकाळी 9:20. यामध्ये सोलापूरची नाट्यगाथा, संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी यांचं, निर्मिती सहाय्य विनायक दुदगी यांनी केले, तर सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. 9:30 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि 10 चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. अकरा वाजता काही मराठी गाणी, तर 11:30 काही हिंदी गाण्यांचा आनंद आपण घ्याल. आमच्या संध्याकाळच्या प्रसारण सभेमध्ये आज रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत अभिराम घड्याळ यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. आज रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो.

0: महाराष्ट्र आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाईम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाईम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचे आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
0: जसं की तुम्ही म्हणाला की युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाईम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
1: आधीची काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळे हा स्क्रीन टाईम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाही.
0: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
1: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती करायला पाहिजे,
0: महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
1: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत, परंतु आपल्याला 50,000 ते 60,000 कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
0: अच्छा.
1: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25,000 ते 30,000 नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे, त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
1: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
0: बर. डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
1: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही, पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
0: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
1: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदूमध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते, परंतु काचबिंदूमध्ये जर ते पुढच्या स्टेजमध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची

0: व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
1: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
0: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अॅलर्जीचा प्रकार होतो, त्यामुळे डोळे सतत लाल होणे, आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतं, त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे. कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतुसंसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
0: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण चालतात, आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणं योग्य राहील.
1: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
1: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
0: मला असं वाटतं की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावंसं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनात बरंच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावंसं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
1: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारणं आहेत?
0: जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतुसंसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
1: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार.

जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा अशी मी

संख्येने सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. 7:38 झाली आहेत. आता काही निवेदना.
1: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जूनपासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.
2: ऑर्डरवर ऑर्डर येतील, प्रोजेक्टवर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंगवर पॅकिंग होतील, बॅलन्स शीटवर प्रॉफिट वाढला, एफएम वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
3: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सोलापूर केंद्र एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता भावधारा हा कार्यक्रम. सुरुवातीला वसंत प्रभू यांनी संगीत दिलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं

आशा भोसले यांनी गायलेलं आणि वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आकाशवाणी आता केवळ रेडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही तर आकाशवाणी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे. आकाशवाणी सोलापूरच्या फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूब हँडलला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद तुम्ही आता कुठेही आणि केव्हाही नक्की घ्या. तर मग आजच जोडा आकाशवाणीशी आणि अनुभव घ्या आकाशवाणी ऑन सोशल मीडिया या नव्या प्रवासाचा. आता भावधारा या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत वारा कांत यांचं गीत, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वर सुधीर फडके यांचा.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं वाराकांत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. आता एक निवेदन.
1: श्रोतेहो, तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
0: श्रोतेहो, आज रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत अभिराम घड्याळ यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत आज रात्री 8:15.

आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. आणि रात्री 9 वाजता शल्य संवाद हा सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम. यामध्ये आज किडनी स्टोन याविषयी डॉ अक्षय पाटील यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. संवादिका तेजश्री कुमठेकर, सादर करते डॉ सोमेश्वर पाटील. आणि रात्री 10 वाजता गुलदस्ता हा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आता भावधारा या कार्यक्रमात निर्मला देवी यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना, संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: शास्त्रज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे।
1: डॉक्टर साठे सर नमस्कार।
2: नमस्कार
1: सर, आज आपण हाडाच्या ठिसूळपणामुळे होणारे जे काही फ्रॅक्चर्स आहेत त्याबद्दल बोलूया। तर मुळामध्ये आपली हाडं ठिसूळ का होतात त्याबद्दल काय सांगा?
2: आता कसं आहे की जेव्हा बाळ जन्मतं आणि मोठं होतं तसं तसं बाळाची वाढ होते आणि मणके अजून अधिक अधिक स्ट्रॉंग होत जातात। साधारण वयाच्या 20 ते 25 मध्ये आपण आपले मणके सगळ्यात स्ट्रॉंग असतात। ह्या वयानंतर मात्र शरीराची जी झीज असते त्या झिजेमुळे हळूहळू मणके कमजोर व्हायला चालू होतात। जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं ही प्रक्रिया अधिक अधिक होते। स्पेशली स्त्रियांमध्ये जेव्हा मेनोपॉज होते त्याच्यानंतर हाडांची ठिसूळता, हाडांची घनता कमी होणे आणि ठिसूळ होणे हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते। याशिवाय काही स्पेसिफिक आजार असतात किंवा कॅल्शियमचीच कमी असते किंवा आयुष्यभर एखाद्या पेशंट मालनरिश्ड असला किंवा त्यांचं पोषण योग्य प्रकारे नसलं किंवा काही आजार ज्याच्यात कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन खाल्लेल्या अन्नातनं होत नाही, अशा बऱ्याच काही कारणांमुळे एस्पेशली एल्डरली लोक किंवा आजी आजोबा लोक ह्यांच्यामध्ये हा हाडाचा ठिसूळपणा दिसतो। आणि अर्थातच जसं सर्व हाडांमध्ये कॅल्शियमची कमी होते आणि त्यांना फ्रॅक्चरचा धोका वाढतो तसं सेम गोष्ट मणक्याच्या बाबतीत होते। साधारण आपण मणके असे इमॅजिन करू की एकावर एकावर एक असे पुठ्ठ्याचे बॉक्स ठेवलेले आहेत आणि त्या बॉक्स मधले जे पुठ्ठे आहेत त्याच्यातलं ताकद कमी झाली आणि वरनं काहीतरी वजन पडलंय।
1: बरोबर।
2: ह्याच्यानंतर तो पुठ्ठा कसा, पुठ्ठ्याचा कार्डबोर्ड बॉक्स कसा बिहेव्ह करेल तशी हे मणके बिहेव्ह करतात। मग ह्याच्यात काय होतं की मार जरी लागला नसला तरी केवळ शरीराच्या वजनामुळेच हे मणके
1: दाबले जातात।
2: आणि ह्याला आपण ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर असं म्हणतो।
1: खरंच आहे।
0: श्रोते हो, तुम्हालाही हाडाच्या ठिसूळपणाचा काही त्रास होत असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अश्विन साठे यांना भेटू शकता। साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर, दत्त चौक, टोळाचा बोळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482। डॉक्टर, साधारणपणे कोणत्या वयामध्ये हा आजार होऊ शकतो?
2: हा साधारण 60-65 वर्षाच्या पुढे होणारा आजार आहे आणि काही काळ पेशंट ज्यांच्यात खूप मोठ्या प्रमाणावर स्मोकिंगची हिस्ट्री आहे किंवा त्यांना अजून काही विकार आहेत जसं आपण माल ऍब्सॉर्प्शन म्हणतो की ज्याच्यात अन्न व्यवस्थित पचत नाही, अशा पेशंटमध्ये लवकर हे दिसून येतात।
1: अच्छा, मग याच्यासाठी आपण ठराविक दिवसांनी हाडाची ठिसूळपणाची चाचणी करून घेणं गरजेचं आहे का?
2: बरोबर, अगदी तुम्ही छान प्रश्न विचारला की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर। आपण जे म्हणतो की आपल्याला आधीच माहिती जर मिळाली की आपली हाडे ठिसूळ व्हायला चालू झाली आहे तर आपल्याला हे फ्रॅक्चर अगदी प्रिव्हेंट करता येण्यासारखं आहे, कारण हे मारामुळे होणारं फ्रॅक्चर नाही तर शरीराच्या कमकुवतपणामुळे होणारं फ्रॅक्चर आहे। तर त्यात आपण बोन डेन्सिटी मेट्री म्हणजे हाडांची घनता मोजणे ह्या प्रकारची टेस्ट करू शकतो। आता ही टेस्ट दोन प्रकारे होते, जी सगळ्यात अक्युरेट टेस्ट असते त्याला डेक्सा स्कॅन म्हणतो आणि दुसरी जी कॉमनली आपण बघतो वेगवेगळ्या कॅम्पमध्ये किंवा अनेक डॉक्टर हे जे कॅम्प लावतात त्याच्यात जी तपासणी केली जाते ते अल्ट्रासॉनिक पद्धतीने केली जाते, ज्याच्यात ती थोडी कमी अक्युरेट असते पण अगदी सोपी असते करण्यासाठी आणि अगदीच माफक दरात किंवा फ्रीमध्ये पण आपल्याला ही उपलब्ध केली जाऊ शकते। ही डेन्सिटी मेट्री करून आपल्याला प्रत्येक माणसाचा किंवा स्त्रीचा एक स्कोर येतो, त्याला आपण टी स्कोर म्हणतो। तर टी स्कोर जर कमी आला तर आपला फ्रॅक्चरचा धोका वाढत जातो।
0: हाडाच्या ठिसूळपणाबद्दलची अधिक माहिती आपण यानंतरच्या भागात घेऊया। ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय। नमस्कार।
3: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकल्यानंतर आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव।
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।

0: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
1: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
0: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
1: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
2: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत। पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर, यांची माहिती देणार आहेत। मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
3: नमस्कार
2: सर। बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा।
3: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्याच एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
2: करतो।
3: तर एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंच मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग। आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं।
2: ओ बर।
3: म्हणजे हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास स्केलवरती पण केलं जातं। त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पूर्वापार चालत आलेले तर तेही करू शकतात। साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात। बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात, त्या हलक्या पण होऊ शकतात वजनाने, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात। आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते। साधारण मजुरी 14-15% असते।
2: अच्छा।
3: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
2: प्रसिद्ध आहेत
3: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या जातात, त्या सीएनसी आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती, आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन सीएनसीने सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात। आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली ते जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, जे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात। मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं जातं किंवा उभट पण केलं जातं, फुगीर पण केलं जातं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात। आणि तशीच काणस बांगडी जे आपण मगासपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बरं का, ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काणसला जसे एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस, आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात। चार बांगड्या घातले एका पुढे एक एका पुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये चार बांगड्या बनतात। त्यामुळे काणस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात। आणि काणस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जी आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते।
2: बरोबर सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
3: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं।
2: अच्छा।
3: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे। फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला।
2: हो बरोबर। मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते। धन्यवाद।
3: धन्यवाद।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। आता मृच्छकटिक या नाटकातलं पद आपण ऐकणार आहोत, रजनी जोशी यांनी गायलेलं हे पद गोविंद बल्लाळ देवल यांचं।

आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर म्हणजे सकाळी 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र थोड्याच वेळात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे

पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आआला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड कर्नाटक तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं
पीडितांसाठी वसुली यंत्रणा

सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटी अंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन अखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही अराघुची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे

0: गुची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे सीओपी 31चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. नेत्रदान अलौकिक दान.
2: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ आशिष होलानी यांचा.

0: आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान दोन दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं?
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
0: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं?
1: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
0: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण नेत्रदान करू शकतं?
1: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटीस बी किंवा हिपॅटायटीस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
0: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथं तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिएक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासांपर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
0: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
1: हो
0: डॉक्टर, मग ह्या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते?
1: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असतील, तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपिढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेन्ड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्रपेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. ते त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला पण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँकमध्ये ठेवले जातात. व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते, तिथे ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्रपेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट, म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
0: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
1: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा एचआयव्ही असेल, किंवा कावीळ, ज्याला हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठं इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे.

नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.

0: आहे. असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील तर नेत्रदान स्वीकारले जात नाही किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
1: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचंय आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
0: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो ज्या हॉस्पिटलमधून भेटतं तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे, जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करतेवेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का? बरं,
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याची बुबळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40,000 ते 45,000 पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे नेत्र हे 35,000 ते 40,000च कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली? बरं,
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू व अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का, पण हे सगळे गैरसमज आहेत. कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयव दानाचं ते प्रक्रिया पार पडतात.

0: आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून द्यायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते? बरं,
0: नेत्रपेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपेढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो, खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं पूर्ण जीवन स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का? बरं,
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँकमध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या ह्या जे काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते, तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा? बरं,
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे त्याद्वारे गव्हर्नमेंटचं जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस त्यावर ते संपर्क साधू शकतात, त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात नेत्रपेढी असते तिथेही संपर्क साधू शकतात, त्यामध्ये नोंदणी करणे ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे वेबसाईट असतात त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात तर त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला तर त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? बरं,
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या

0: कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेतदाता आहेत त्यांना पण हुरुहुरीने नेतदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग आता जाता जाता
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा, हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: निळ्या नभांगणी पसरला प्रकाश, काहींचे जीवनी मात्र अंधार खास. काहींना जन्माने तर काहींना कर्माने दूर ठेवले आहे प्रकाशाच्या रंगाने. अंधारे त्यांच्या जीवनी आपण एक आशेचा किरण होऊया. जाता जाता जगातून एक दिवा उजळून जाऊया.

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरं ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजतायत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
1: श्रुती, आता काही दिनविशेषांसह मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोत्यो, आज ज्येष्ठ गीतकार वसंत निनावे यांचा आहे स्मृतिदिन. भंडाऱ्यासारख्या लहान शहरातून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अतिशय संघर्ष करावा लागला. वसंत निनावे यांनी आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या. त्या श्रुतिका नीलम प्रभू, बाळ कुरतडकर यांच्यासारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केलेल्या होत्या. पुढे याच श्रुतिका आकाशप्रिया या नावानं पुस्तक रुपात प्रसिद्ध झाल्या आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्याचबरोबर वसंत निनावे यांनी असंख्य रेडिओ प्रोग्राम्स लिहिले, अनेक भाषांतरं केली. वसंत निनावे यांचं मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांवर सुद्धा प्रभुत्व होतं. चायनीज गाणीसुद्धा त्यांनी हिंदीमध्ये डबिंगसाठी त्यांनी लिहून दिली होती. वसंत निनावे यांनी लिहिलेली गाणी ही यशवंत देव, दत्ता डावसेकर, बाळ बर्वे, एन दत्ता, सी रामचंद्र, सुधीर फडके अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केली. तर लता मंगेशकर, आशा भोसले, मन्नाडे, सुमन कल्याणपूर, तलत मेहमूद, वाणी जयराम यासारख्या अनेक मोठ्या गायकांनी ती गाणी गायलेली आहेत.

पोरकी या मराठी चित्रपटातली सगळी गाणी वसंत निनावे यांनी लिहिली होती. June 1988 साली वसंत निनावे यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांनी लिहिलेलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एक भावगीत ऐकूया. संगीत दशरथ पुजारी यांचं.

श्रोते हो, आज काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं या गाण्यामधून जातीव्यवस्थेवर आघात करून तुमच्यात सामील होऊ द्या अशी सामाजिक समतेची हाळी देणारे शाहीर निवृत्ती पवार यांचा आहे स्मृतिदिन. निवृत्ती पवार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या देगावचा. बालपण चिंचनेर निंब या ठिकाणी गेलं. आई हौसाबाईच्या जात्यावरच्या ओव्या ऐकत शाहिरीचं बीज त्यांच्यामध्ये रुजलं. वयाच्या 8व्या वर्षापासून ते पोवाडे सादर करत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत ते गात असायचे. शाहिरांचे वडील बाबूराव हे मुंबईत मिठाचा व्यवसाय करायचे. त्यांना मदत करायला शाहीर 14व्या वर्षी मुंबईत आले. 16व्या वर्षी बिर्ला हाऊसमध्ये त्यांनी गायलेल्या अभंगाला महात्मा गांधीजींनी कौतुकाची थाप दिली होती. '1942ची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मराठी भाषेची चळवळ, गिरणी कामगारांचा लढा अशा अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी कवनं सादर केली आणि गायली. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मल्हारराव होळकर यांच्यावर त्यांनी जे वीररसपूर्ण पोवाडे सादर केले ते अंगावर रोमांच उभे करत असत. श्रोते हो, आता शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हरीश रणपिसे यांचं लोकगीत ऐकूया.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हरीश रणपिसे यांचं लोकगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, काठीनं घोंगडं हे लोकगीत शाहीरांनी गायलं ते 1975 मध्ये, पण त्याचं रेकॉर्डिंग एचएमव्हीनं केलं 1977 साली. रेकॉर्डिंगच्या वेळी काही केला या गाण्यात मजा येईना, त्यावेळी मग एचएमव्हीमध्ये असलेले श्रीनिवास खळे यांनी गाण्याच्या सुरुवातीला ओ रामे रामे ओ अशी जी हाळी सुचवली त्यामुळं या गाण्यामध्ये एक जिवंतपणा निर्माण झाला. शाहीर निवृत्ती पवार यांनी सुमारे 150 लोकप्रिय गाणी गायलेली आहेत. अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचं उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. 10 जून 2002 मध्ये पसरणीत झालेल्या शाहिरीच्या शिबिरातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. श्रोतेहो, शाहीर निवृत्ती पवार यांचा आज स्मृतिदिन, त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि त्यांचं आता हे लोकप्रिय असं लोकगीत आपण ऐकूया.

0: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आप्पा कांबळे यांचं लोकगीत आपण ऐकलं. श्रोते हो, काही मराठी गाणी आपण ऐकली, त्याचबरोबर आजचे काही व्यक्तिविशेष. हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 9:16 होत आहेत.
1: एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
1: संपर्क 72-76-26-65-39.
0: आता खमंग रुचकर हा कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
5: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
6: आणि मी अपर्णा
5: आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अपर्णा, जेवणात भाजी पोळी आमटी असली तरी तोंडी लावायला एक छान पदार्थ आपल्याला पाहिजे असतो.
6: नक्कीच नक्कीच.
5: तर मग असा काही पदार्थ आहे का तू?
6: असा पदार्थ म्हणजे पाटवाडा तर तुला माहित आहेच.
5: हा,
6: हो की नाही?
5: हो,
6: आपण डाळीच्या करतो.
5: हो,
6: तर बेसनाचे करतो,
5: डाळीच्या पिठाच्या.
6: हा, बेसनाचे करतो आपण. पण आज मी तुला अशाच पाटवड्याप्रमाणेच केलं जाणार आहे, मूग डाळीच्या तिखट वड्या सांगणार आहे.
5: बर, मूग डाळीच्या वड्या.
6: हा, त्यासाठी साहित्य असं लागणार आहे, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या,

0: आलं लागणार आहे 3-4 हिरव्या मिरच्या, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग, हळद हे सगळं फोडणीसाठी लागणार आहे. एक चमचा पांढरे तीळ लागतील. कोथिंबीर मीठ तर लागणारच आहे आणि 2 चमचे तेल आणि अर्धी वाटी पाणी.
1: बघ, साहित्य म्हणजे अगदी घरातलंच आहे.
0: हो हो.
1: अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, 1-3-4 हिरव्या मिरच्या, जिरं, मोहरी, कडेपत्त्याची पानं, हिंग, हळद हे आपल्याला फोडणीसाठी. आणि तू म्हणालीस की 1 चमचा पांढरे तीळ लागते.
0: बरोबर.
1: त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी, कोथिंबीर मीठ आणि 2 चमचे तेल.
0: अगदी बरोबर. साहित्य तर तुला कळलंच आहे. आता या मूग डाळीच्या तिखट वड्या करायच्या कशा ते सांगते. मूग डाळ स्वच्छ धुवून 1 तासभर पाण्यात भिजत ठेवायची. 1 तासानंतर डाळ पाण्यातून काढून चाळणीवर निथळत ठेवायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात निथळत ठेवलेली डाळ, लसणाच्या पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या, जिरं हे घेऊन सुरुवातीला पाणी न वापरता हे सगळं वाटायचंय. आणि नंतर त्यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचंय.
1: म्हणजे पेस्ट व्हायला.
0: आता गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. त्यात मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग अशी खमंग फोडणी करायची. त्यानंतर फोडणीमध्येच पांढरे तिळही घालून 1-2 मिनिटे छान परतायचे. त्यानंतर यामध्ये आपण जे डाळीचं मिश्रण तयार केले ना, ते मिश्रण घालायचे. तांदळाचं पीठ, बेसन, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर हे साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचंय. आणि 2-3 मिनिटं हे मिश्रण परतल्यावर या मिश्रणाचा छान गोळा तयार होईल. त्यानंतर हा गोळा कढईमध्ये तसाच पसरून ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर 8-10 मिनिट हे चांगलं शिजवून घ्यायचंय. गॅस बंद करायचा आहे आणि पोळपाटाला किंवा एखाद्या ताटाला तेल लावून त्यावर हे मिश्रण थापायचंय.
1: बरं.
0: सुरुवातीला हातानं थापून घेतलं आणि नंतर त्यावर लाटण्याने जरी हलकं लाटलंच तरी चालणार आहे. त्यानंतर यावर आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पांढरे तीळ घालायचं आणि मिश्रण थोडं गरम असतानाच याच्या वड्या कापायच्या आहेत. झाल्या आपल्या पौष्टिक मूग डाळीच्या तिखट वड्या तयार.
1: अरे वा, म्हणजे पाटवड्यासारखंच आहे थोडस.
0: अगदी.
1: हा म्हणजे करायला फार काही अवघड नाही.
0: हो.
1: तेव्हा आम्ही नक्की करून पाहते श्रोते हो, तुम्ही नक्की करा या मूग डाळीच्या तिखट वड्या. पण आपण आता आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात
0: खमा करुचकरच्या नव्या भागात एका नवीन पदार्थासह.
1: तोपर्यंत मी मृणाल
0: आणि मी अपर्णा
1: आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला. 9:21 मिनिटं झाली आहेत. आता क्रमशः अभिवाचन. निर्मिती साही आहे विनायक दुधगी यांचा.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा।

0: संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। कविराय रामजोशी यांच्या लावण्यांमध्ये नाट्य आणि कथा कशी दडलेली आहे ते पाहणं रंजक आहे। एकाच वेळी काव्य रचनेची समज, यमक अनुप्रसादी व्याकरणाचं गमक आणि कथेतून व्यक्तिरेखा डोळ्यासमोर साकारावी असं नाटक त्यांच्या लावण्यामध्ये आढळतं। आता या प्रसिद्ध लावणीची रचना पहा। सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग। अरे गड्या हौस नाही पुरली म्हणोनी विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग। अतिनाजुक तनु देखणी गुणाची खणी, उभी नवखणी चढून सुकुमार। जशी मनमथरती धाकटी सिंह समकटी, उभी एकटी गळ्यामध्ये हार। अंगितारुण्याचा बहर ज्वानीचा कहर, मारीते लहर मदन तलवार। पायी पैंजण झुमके दार, कोणाची दार कोण सरदार हिचा भरतार। ही जी लावणी आहे तिच्यामध्ये चित्रमयता आहे, कथात्मकता आहे आणि नाट्यमयता देखील आहे। अशा प्रकारच्या लावणीचं हे एक अतिशय अद्वितीय उदाहरण म्हणता येईल। किंवा कोण्या ग सुभगाची मदन मंजिरी सांग सखे सुंदरी, इच्या सौंदर्याची सीमा झाली गडे रतिहुनी अति उत्तमा। पाहुनी मुखचंद्रमा सखे गडे आमा गमती पौर्णिमा, काय अधराची रक्तिमा लाजवी नवकुंकुम विद्रुमा। अंगी वसन जिचा भरजरी कोण्या ग सुभगाची मदन मंजिरी। अशा प्रकारच्या लावणीमधून अस्सल रामजोशी आपल्याला आढळतात। नयनान नखंजन रंजिका अनंत गुण गुरुजरी, शिरीसुंदर नव मल्लिका। अशा शब्दप्रयोगातून रामजोशींचं शब्दप्रभुत्व ध्यानामध्ये येतं। सूचक शृंगाराचा प्रत्यय देणाऱ्या त्यांच्या लावण्या देखील विलक्षण आहेत। साजणी समयी घरधणी नसत किती उणी, युक्ती छावणी असून कुणीकडे। आता पूर नद्यासी भरपूर येईल, मग शूर कसा येतो घरा। अशा शब्दामध्ये उच्छृंखलता देखील त्यांनी दाखवलेली आहे। चिमाबाई आणि बायाबाई या बायकांच्या सहवासामध्ये राहून रामजोशींनी विपुल लावण्या लिहिल्या। त्याचा उपयोग त्यांना प्रामुख्यानं तमाशाचे फड रंगवण्यासाठी झाला। रामजोशी यांच्या व्यक्तिगत जीवनातील नाट्य त्यांच्या लेखनामध्ये सातत्यानं डोकावत राहतं। पंढरपुरातील वेदशास्त्र संपन्न बाबा पाध्ये यांच्याकडे रामजोशींनी वेदाध्ययन केलं। तिथून ते सोलापुरात परतले, पण प्रपंचात त्यांचं मन रमत नव्हतं। त्यांनी कीर्तनं केली। विठ्ठल मंदिरामध्ये मुद्गलशास्त्रींची प्रवचनं सुरू होती। एके दिवशी मुद्गलशास्त्री आजारी पडले तेव्हा रामजोशींनी कीर्तन करून लोकांची मनं जिंकली। रामजोशी आणि कवी मोरोपंत यांचे संबंध देखील उत्तम होते। मोरोपंतांनी रामजोशींचा आदर केला। त्यांच्या संबंधी एक आर्यास लिहिली। जैशी जनके दिधली सच्चिद घन रामजोशीता त्याला, तैशी दिधली मयुरे स्वार्याती रामजोशीता त्याला। मोरोपंतांनी रामजोशींच्या काव्याला वेगळं वळण लागावं यासाठी मार्गदर्शन केलं। रामजोशी त्यामुळे अधिक पक्व झाले। मोरोपंतांच्या आर्या रामजोशी आपल्या कीर्तनांमधून उद्धृत करत असत। मोरोपंतांनी त्यांना कवी प्रवर अशी पदवी दिलेली होती। मोरोपंतांच्या आर्या महाराष्ट्रभर प्रसृत करण्याचं काम रामजोशींनी केलं। त्यांचा उल्लेख आपल्या कीर्तनात करून त्यांनी बारामतीच्या या पंडिताची कीर्ती सर्वत्र पसरवली। स्वतः रामजोशी पांडित्यपूर्ण शैलीमध्ये आपली रचना करायला लागले याचं श्रेय मोरोपंतांकडे जातं। म्हणजे मोरोपंत हे पंत काव्य रचणारे आणि शाहीर रामजोशी हा तंत काव्य लिहिणारा। पंत आणि तंताचा हा नाट्यमय एकात्मिक आविष्कार असंच आपल्याला म्हणावं लागेल। शृंगाराकडून अध्यात्माकडे वळलेल्या रामजोशींच्या प्रज्ञेचा सुगंध अधिक आल्हादक होता। भज भज भव जलधी महाजी मनुजा शिवाला, धरशील दृढ चरण कमल घडीभरी तरी करुणी विमल, तरीच सकल पाप शमल त्यजरे भवाला, भज भज भव जलधी महाजी मनुजा शिवाला। सांडुनिया विषय वमन झड करी करी षडरिपु दमन, पूजी मन

हे करुणि सुमन गिरिजा धवाला भज भज भव जलधिमाजि मनुजा शिवाला सावद हो कर शिकाय शंकर गुरु बाप माय चिंतुनि कविराय पाय हृदयी निवाला भज भज भव जलधिमाजि मनुजा शिवाला। ही शंकराला आवडणारी त्यांची रचना मनाला आनंद देणारी आहे, तोषवणारी आहे। शंकर हे नटराजाचं रूप आहे आणि नटराज ही नाट्यदेवता मानली जाते। दांभिक वर्तणूक करून समाजाची दिशाभूल करणाऱ्या तथाकथित विचारवंतांना आपल्या रचनेमधून रामजोशींनी झोडपलेलं आहे। काय गळ्यात घालूनी तुळशीची लाकडे ही काय भावाला दूर करतील माकडे बाहेर मिरविशी आत हरीशी वाकडे जाळ गळ्यामधी माळ कशाला व्याळ काय कोपला आतुनी बाहेर म्हणविशी भला वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्तन द्विधा सदा हरि कविरायावर फिदा भला जन्म हा तुला। अशा उपदेशपर लावण्यांमधून त्यांनी एक प्रकारे स्वतःला आणि समाजाला देखील बोध केलेला आहे। जे आयुष्य त्यांनी भोगलं, स्वतःची जी वाताहत करून घेतली, त्यानंतरही ते पुन्हा मूळ पदावरती येऊन पोचले त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे। त्या संस्कारामुळे त्यांना विपत्तीमध्ये हरी आठवला आणि त्याचं स्मरण करून ते सन्मार्गाला लागले। हे नाट्यमय जीवन ते जगू शकले कारण त्याची ताकद त्यांच्या प्रतिभेमध्ये होती। त्यांच्या काव्य प्रतिभेला आव्हान देण्याची नाट्यमय भाषा झाली। त्यावेळी त्यांनी अत्यंत त्वेषानं शीघ्र काव्य केलेलं आहे। केशव करणी अद्भुत लीला नारायण तो कसा तयाचा सकळ जनावर ठसा माधव महिमा अगाध घोडी गोविंदाचा रसा पीजा जीव होईल थंडसा विष्णू म्हणता विकल्प जाती मधुसूदनाने कसा काढिला मंथन समयी जसा वेश धरुनिका पट्य मोहिनी भाग करुनी महिनिमा गाईला उद्धरतील आधमा। ब्राह्मण लोक संध्या करताना जी 24 नावं घेतात त्याचं वर्णन त्यांनी आत्ताच्या या लावणीमध्ये केलेलं आहे। अशीच एक लावणी त्यांनी चार भाषांमध्ये केलेली आहे। रामजोशींनी लावण्यांच्या व्यतिरिक्त पोवाडे पाळणा आणि तत्सम अन्य रचना देखील केलेल्या आहेत। निजरे बाळा घननीळा रामा सुखधामा पावन नामा हा त्यांचा पाळणा प्रसिद्ध आहे। पेशव्यांच्या पुण्यातल्या शुक्रवारवाड्याचं वर्णन करताना वेगवेगळ्या दिव्यांचा समावेश त्यांनी आपल्या काव्यामध्ये केलेला आहे। फाणस कंदिल पोत दुशाखा हिलाल समया तरी समया अगणित मेणबत्तीचा प्रकाश अंतःपुरी हे श्रीमंतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। अशा वर्णनाबरोबरच दुष्काळावर देखील त्यांनी कविता केलेली आहे। अनुप्रास अलंकाराचा वापर त्यांनी आपल्या काव्यामध्ये मुक्तपणे केलेला आहे। थाट माट हाट का दीपताट पाट घाट दाट भाट वाट पाहे अशी ही त्यांची जी रचना आहे। मग अशा या रचनेला टीकेला देखील सामोरं जावं लागलेलं आहे। छेका पन्नुती ही रामजोशी यांची विशेष अशा प्रकारची नाट्यमय रचना। यामध्ये वरवर वाटणारा आशय पदाच्या शेवटी वेगळाच ठरतो। आता हे पहा, अंबरगत परी पयो धराते रगडूनी पळतो दुरी काय हा धीट म्हणावा तरी मग तो दुसरी ती विचारते तिला तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैया हरी तेव्हा पहिली उत्तर देते नवे ग मारुत मेघोदरी। ही वेधक अशी नाट्यमय रचना आहे। तशा तुळजापूर बार्शी पंढरपूर या गावांचं वेगळेपण दाखवणाऱ्या रचना देखील त्यांच्या प्रसिद्ध आहेत। तुळजापूर ही दक्षिण काशी असं ते लिहितात। घ्या मनी हे दक्षिण काशी खरी करून दर्शनात पातक नाशी करी धरून सांडावी अमरी दासी हिज वरून राहतात सूर हिजपाशी पद चुरून किती एक तयांच्या राशी मन भरून ही बया नवल काय दया करील जलदया हरिल भव जाळा या कृपा नदीचा न कळे पार खल्लाळा। माणसांच्या विकार आणि विचारांचं दर्शन घडवणारी अस्सल कविता रामजोशींनी लिहिली म्हणून ते स्वतः त्याबद्दलचा अभिमान व्यक्त करताना म्हणतात पाय धरील कविराय दुजा अशी काय लावणी करी माय कुणाची व्याली या गगनाखाली कविता सोलापुरी। श्रोते हो, स्वतःच्या कवितेतून नाटक, उपदेश, शृंगार, लावण्य, सौंदर्य, भक्ती अशा अनेकविध गुणांचा प्रत्यय देणारा हा लोकशाहीर सोलापूरचा आद्य नाट्य कलावंत आहे
यामध्ये शंका नाही।

0: आम्ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजले आहेत. आता चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचा आहे जन्मदिन, तेव्हा त्यांच्याविषयीच जाणून घेत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आज चित्रलता या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. 10 जून 1949 साली कोल्हापूर इथं कुलदीप पवार यांचा जन्म झाला. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रांगडा नायक, बेरकी खलनायक आणि चरित्र अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली, एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला. सुरुवात करूया जावयाची जात या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं. जयवंत कुलकर्णी आणि उषा रेगे यांनी गायलेलं हे गीत, प्रभाकर जोग यांचं संगीत, कुलदीप पवार आणि पद्मा चव्हाण यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत.
1: हे चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी, सूर्याचं बघूनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो. असं काहीतरी अकरीत घडलं ग.

जावयाची जात या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, कुलदीप पवार यांचे आजोबा हे शाहू महाराजांच्या कार्यकाळामध्ये वीज वितरण विभागामध्ये कार्यरत होते. त्यांच्या आईचं नाव शांतादेवी आणि वडील वसंतराव पवार. वसंतराव पवार हे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये छोट्या भूमिका साकारत, त्यामुळे साहजिकच अभिनयाची आवड कुलदीप पवार यांच्यामध्येही निर्माण झाली. कोल्हापूर इथं शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार हे मुंबईत आले आणि तिथं प्रभाकर पणशीकर यांनी इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी त्यांना दिली. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली. पुढं बिनकामाचा नवरा, शापित, वजीर, अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप, वेद, सर्जा, एकापेक्षा एक, गोष्ट धमाल नाम्याची, जाऊ तिथे खाऊ अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक धाटणीच्या भूमिका साकारून आघाडीच्या नायकांमध्ये आपलं नाव कोरलं. आता नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे राजेश मुजुमदार यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं, उषा नाईक आणि कुलदीप पवार यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत. चित्रपट नवरे सगळे गाढव.

माझ्या काळजाचा चुकतो या टोका. बापरे हलई दिसान आला या मोका, माझ्या काळजाचा चुकतो या टोका.

0: 마무리야?
1: नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात राजेश मुजुमदार यांचं हे गीत राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलं होतं.
2: आपलं रिझल्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
3: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
2: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
2: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
4: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, चित्रलता या कार्यक्रमामध्ये आज आपण कुलदीप पवार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेली सदाबहार अशी मराठी चित्रपट गीतं आपण ऐकत आहोत. जय तुळजा भवानी हा कुलदीप पवार यांचा पहिला चित्रपट असला तरी शापित, सर्जा, जावयाची जात, खरा वारसदार हे त्यांचे चित्रपट गाजले. नायकाचा चेहरा मिळूनही कुलदीप पवार यांच्यातील खलनायकानंच रुपेरी दुनियेत ओळख मिळवली. अनंत मानेंच्या दरोडेखोर चित्रपटानं त्यांच्या कारकिर्दीला नवं वळण दिलं. अरे संसार संसार मधला शेतकरी त्यांनी जसा साकारला तितक्याच तडफदारपणे त्यांनी शापित या चित्रपटातला खलनायकही साकारला. कुलदीप पवार यांच्या विनोदी भूमिकाही आपल्या लक्षात आहेत, जसं की बिनकामाचा नवरा या चित्रपटातली त्यांची भूमिका. अशोक सराफ यांच्या समवेत त्यांनी अगदी या चित्रपटामध्ये धमाल उडवून दिली होती. आता याच चित्रपटातलं गीत ऐकूया, कुलदीप पवार आणि मधु कांबीकर यांच्यावर चित्रित झालेलं.

बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात आपण ऐकलं संगीत, राजेंद्र विनय यांचं होतं.

0: टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: श्रोतहो, कुलदीप पवार यांची परमवीर ही मालिका त्या काळी अतिशय लोकप्रिय झाली। ही मालिका केवळ पोलिसी चातुर्य कथा एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता ती त्यांच्या अभिनयाचा एक मास्टरपीस बनली। त्यानंतर साखर कारखान्यांच्या राजकारणावर आधारित दौलत नावाची मालिका त्यांनी स्वीकारली। या मालिकेमध्ये दादासाहेब ही व्यक्तिरेखा त्यांची विलक्षण गाजली। आपल्या मोठ्या कुटुंबाचा आणि त्याचबरोबर कारखान्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या एका पोक्त व्यक्तीची भूमिका त्यांनी अगदी बारकावीनिशी रंगवलेली होती। आता आपण आली लहर केला कहर या चित्रपटातलं गीत ऐकूया। उत्तरा केळकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं, मुरलीधर गोडे यांचं हे गीत, संगीत ऋषिराज यांचं। कुलदीप पवार आणि सविता प्रभुणे यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत।

आली लहर केला कहर या चित्रपटातलं उत्तरा केळकर चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. ऋषीराज यांचं संगीत होतं. श्रद्धेह कुलदीप पवार यांनी तू तू मै मै दामिनी आक्रोश संसार या छोट्या पडद्यावरच्या मालिकाही त्यांनी केल्या. त्यांच्यातल्या अभिजात कलागुणांमुळेच त्यांनी विनोदी त्याचबरोबर खलनायकाच्या भूमिकाही तितक्याच नेट्यानं निभावल्या. पती सगळे उचापती वीज म्हणाली धरतीला अश्रूंची झाली फुले ही नाटकं त्यांनी रंगमंचावर गाजवली. रंजना आणि कुलदीप पवार यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट साकारले. या जोडीला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. आता रंजना आणि कुलदीप पवार यांनीच अभिनय केलेल्या अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत

0: श्रोतेहो, कुलदीप पवार यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीत आज आपण चित्ररथ या कार्यक्रमामध्ये ऐकत आहोत. कुलदीप पवार आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी अभिनय केलेले चित्रपट, त्यांच्या भूमिका, त्यांच्यावर चित्रित झालेली ही सदाबहार अशी गाणी ही सदैव आपल्या सोबत राहणार आहेत. 24 मार्च 2014 साली त्यांचं निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन, त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. गुपचूप गुपचूप या चित्रपटातल्या तुम्हा सगळ्यांच्या आवडीच्या या गीतानं.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

गुपचूप गुपचूप या चित्रपटातलं मधुसूदन कारिलकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत अनिल अरुण यांचं होतं. श्रोतेहो चित्रलता या कार्यक्रमामध्ये आज आपण कुलदीप पवार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेली मराठी चित्रपट गीतं ऐकली. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून नक्की कळवा. या कार्यक्रमातून मी विद्या जोशी वालवडकर आता आपला निरोप घेते. आता CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणीम,
2: संपर्क 87400304008.
4: श्रोते हो, आज जागतिक दृष्टीदान दिन. अनेक अंध व्यक्तींचं जीवन प्रकाशमय करणारे डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा होणारा दृष्टीदान दिवस आज साजरा होतोय. डोळ्यात दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे याची प्रचिती देण्यासाठी प्रेरणा देणारा हा दिवस. शासकीय सेवेमध्ये नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणारे डॉ रामचंद्र

यांचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर आहे. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात 10 जून 1924 साली झाला. कौटुंबिक परिस्थिती खडतर असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी 80,000 अधिक नेत्र शस्त्रक्रिया केल्या. अंधांचं आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत 10 जून 1979 साली मावळली. म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधत हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून साजरा होतो. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्र संकलनासाठी सुमारे 250 अधिक नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. राज्यात मृत्यूचं प्रमाण आणि त्यापश्चात होणारं नेत्रदान यामध्ये मोठी तफावत आहे. नेत्रदान जनजागृतीबाबत वेगवेगळ्या शासकीय आणि अशासकीय संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत जनजागृती केली जाते, मात्र याबाबत अजूनही म्हणावी तेवढी प्रगती झाली नसल्याचं मत या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञांकडून व्यक्त होत आहे. अंधत्व निवारण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत, त्यातल्या तांत्रिक अडचणी दूर करणं महत्वाचं आहे. ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी प्रचार आणि प्रसार होणं महत्वाचं आहे. शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयातून याबाबत योग्य प्रकारे जनजागृती जर झाली तर ही चळवळ अधिक जोम घेऊ शकते. आज जागतिक दृष्टीदानाच्या दिवशी नेत्रदानाचा संकल्प करूया आणि मृत्यूनंतरही हे सुंदर विश्व आपण पाहूया.

अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, यशवंत देव यांचं संगीत.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
1: संपर्क 72-76-26-65-39।
3: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
4: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
3: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
4: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
4: अरुण नरखेडकर अंदर।
3: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
5: श्रोतेहो, आज ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा आहे वाढदिवस। 10 जून 1955 साली त्यांचा जन्म झाला। प्रकाश पदुकोण यांचे वडील रमेश पदुकोण हे स्वतः बॅडमिंटन खेळायचे। ते बॅडमिंटनच्या पहिल्या राज्य संघटनेचे मुख्य पदाधिकारी होते। त्यांनीच लहान वयामध्ये प्रकाश यांना बॅडमिंटनची ओळख करून दिली। प्रकाश पदुकोण यांनी जवळजवळ 1 दशक म्हणजे 1971 ते 1980 या काळात राष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये वर्चस्व गाजवलं आणि भारताला खेळाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आणलं। 1962 कर्नाटक राज्य ज्युनियर चॅम्पियनशिप खेळून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली। वयाच्या 16व्या वर्षी राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन ठरलेले प्रकाश पदुकोण यांनी 1980 ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवलं। अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय होते। 1978 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळालं तर 1983 कोपनहेग इथं झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलं। पदुकोण यांनी 1981 मलेशियातील क्वालालंपूर इथं पहिला अल्बा वर्ल्ड कप जिंकला आणि नोव्हेंबरमध्ये पुणे इथं पहिली भारतीय खुली बक्षीस रक्कम स्पर्धा इंडियन मास्टर्स जिंकली। 1991 साली ते खेळातून निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय बॅडमिंटन संघाचं अध्यक्षपद भूषवलं। 1993 ते 1997 या काळात भारतीय बॅडमिंटनचे ते कोच राहिलेले आहेत। भारत सरकारनं त्यांना 1972 अर्जुन पुरस्कार तर 1982 पद्मश्री देऊन त्यांना गौरवण्यात आलं। 2018 प्रकाश पदुकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। अभिनेत्री दीपिका पदुकोण या त्यांच्या कन्या। तेव्हा श्रोते हो, भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया। आता सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत ऐकूया। संगीत सलील कुलकर्णी यांचं।

0: सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. सलील कुलकर्णी यांचंच संगीत होतं.
1: या उन्हाळ्यात

0: गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
1: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
2: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
3: श्रोते हो, आज नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांचा आहे स्मृतिदिन. 19 मे 1938 साली माथेरान इथं त्यांचा जन्म झाला. श्रोते हो, बहुतांश लेखन कन्नडमध्ये करणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी गिरीश कर्नाड यांची मातृभाषा मात्र कन्नड नव्हती, त्यांची मातृभाषा होती कोकणी. त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं मराठीत. कर्नाड कुटुंबीय कोकणी असलं तरी त्यांचा जन्म मुंबईजवळच्या माथेरानचा. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरित झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली. गिरीश कर्नाड यांचं शालेय शिक्षण पुण्यात झालं. त्यावेळेस बालगंधर्व किर्लोस्कर नाट्य कंपन्यांच्या नाटकांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यानंतर नाट्यक्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. भारतात आणि परदेशातही त्यांच्या नाटकांनी बरंच नाव कमवलं. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं ते वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे. एस एल भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. गिरीश कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केलं. कन्नड आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. श्रोते हो, हिंदी, मल्याळम, तेलगू, तमिळ, मराठी अशा 70 अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. 1982 जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका त्यांनी केलेली होती आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणातही राहिली. श्रोते हो, गिरीश कर्नाड यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 1976 ते 1978 या काळात कर्नाटक साहित्य अकादमीचे ते अध्यक्ष होते, तर 1988 ते 1993 नाटक अकादमीचे सभापती ते होते. नाट्यक्षेत्रातल्या योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. त्यांना कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार, भूमिका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. संस्कार या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक त्यांना मिळालेलं आहे. 10 जून 2019 साली त्यांचं निधन झालं. त्यांना विनम्र आदरांजली. आणि त्यांनी अभिनय केलेल्या उंबरठा या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया.

0: उंबरठा या चित्रपटातलं सुरेश भट यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. प्रवेश प्रवेश प्रवेश.
1: वसुंधरा महाविद्यालयात बीए बीएससी आणि एमए साठी प्रवेश देणे सुरू. मराठी हिंदी इंग्लिश भूगोल आणि इतिहास या विषयासहित बीए अंतिम वर्ष.
2: मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित बीएससी अंतिम वर्ष.
1: पालकांना परवडेल अशी फी. मुलींसाठी हॉस्टेलची सोय. शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
2: वसुंधरा महाविद्यालय जुळे सोलापूर.
1: संपर्क 96042145.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब. लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रोते, आज राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मसाले दिवस. आपल्या रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या ताज्या आणि वाढलेल्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचं महत्व आणि आरोग्यदायी फायदे ओळखण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. भारतात मसाल्यांचं महत्व काय आहे हे वेगळं सांगायची खरं तर गरज नाही, कारण आपल्या इथं मसाल्यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. मसाले हे केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्याचं साधन नाही, तर ते भारतीय संस्कृती, प्राचीन इतिहास आणि आरोग्याचा मुख्य आधारस्तंभ आहेत. मसाल्यांशिवाय आपल्याकडे अन्न शिजवणं शक्यच नाही. त्याचवेळी औषधी वनस्पतींना भारतात एक इतिहास आहे. औषधी वनस्पती आणि भारतीय मसाल्यांमुळे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. भारतीय पाककृती या वैविध्यपूर्ण तर आहेतच, विशिष्ट अशी चव आणि वेगवेगळे मसाले

0: यांचं मिश्रण हा भारतीय मुदपाक खाण्याचा कणाच म्हणावा लागेल. उत्तर भारतातला गरम मसाला असो की दक्षिण भारतातली सांबर पावडर किंवा महाराष्ट्रातला गोडा मसाला, या गोष्टी भारतीय खाद्यपदार्थांना वैशिष्ट्य अशीच त्यांची वेगळी ओळख निर्माण करून देतात. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक देशी औषधी वनस्पती आणि मसाले असतात जे पावसाळ्यात शरीराचे आजारापासून संरक्षण करायला मदत तर करतातच, त्यामुळे तुम्ही चहा, काढा, पाणी किंवा रोजच्या जेवणात त्यांचा समावेश करून नक्कीच निरोगी राहू शकता. श्रोते हो, काही मराठी गाणी आणि आजचे काही दिनविशेष आपण ऐकले आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता काही हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
1: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
1: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77 19 92 22 55.

0: दलेर मेहंदी यांनी गायलेलं दलेर मेहंदी आणि शहाब अलाहाबादी यांचं पॉपगीत आपण ऐकलं. रवी पवार आणि दलेर मेहंदी यांचं संगीत होतं.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156. आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीस जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनर्शांसह करू लेकीचा ही थाट.
2: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
0: श्रोते, आज ज्येष्ठ गायक, तबलावादक, संगीतकार रूपकुमार राठोड यांचाही वाढदिवस. 10 जून 1973 साली त्यांचा जन्म झाला. रूपकुमार राठोड हे गायक विनोद राठोड आणि संगीतकार नदीम श्रवण जोडीतील

आणि ध्रुपदचे उस्ताद पंडित चतुर्भुज राठोड यांची ही मुलं। रूपकुमार आणि विनोद हे भाऊ असले तरी त्यांच्या आवाजातली जातकुळी वेगवेगळी होती। रूपकुमार यांचा आवाज हळूवार तर विनोद राठोड यांचा त्यामानानं भारी आवाज। वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच संगीत याविषयी अभिरुची रूपकुमार राठोड यांना होती। त्यांचं घराणंही सांगीतिकच आहे। संगीताची परंपरा घरातच असल्यामुळं संगीताचं शिक्षण त्यांनी लहानपणापासूनच घेतलं। वयाच्या तिशीपर्यंत तबला वादनाचं काम ते करत होते। त्यानंतर पुढे उत्तम गायक आणि संगीतकार अशी कारकीर्द त्यांनी घडवली। त्यांनी हिंदी मराठी उर्दू अशा 13 भाषांमध्ये 1000 अधिक गाणी गायली। 17 अधिक अल्बम त्यांचे प्रसिद्ध आहेत। संगीतकार आणि गझल गायक म्हणून त्यांचा लौकिक आहे। त्यांनी गायलेली चित्रपट गीतही लोकप्रिय आहेतच। त्यापैकी सांगायचं झालं तर बॉर्डर या चित्रपटातलं संदेशे आते हे देशभक्तीपर गाणं आजही आपल्या सगळ्यांच्या ओठावर तसंच मनात आहे। रूपकुमार राठोड आणि त्यांच्या पत्नी सोनाली राठोड यांनी देश विदेशात अनेक गायन मैफिली केलेल्या आहेत। रूपकुमार राठोड यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया आणि रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेली एक गझल आता ऐकूया।

0: रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी गायलेलं इसरार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत रूपकुमार राठोड यांचंच होतं.
1: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
2: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
1: मोबाईल 7083069496.
2: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
2: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
1: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता जतीन ललित यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत ऐकूया. सोनू निगम यांनी गायलेलं चित्रपट संघर्ष.

0: संघर्ष या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: अरे गणपा, परवा परवा पासून तुला वाकं येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की.
4: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
5: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, सोलापूर. मोबाईल 93.

0: 14 26 34.
1: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94218 760 55.

सिर्फ तुम या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणी सोलापूर दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 ते 5 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची, फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर ही फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कसे आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग अंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा

पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंगफुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात, फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात, काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल. आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नावं फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बर का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी

लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, आणि शतकौरवांचे कडे भवताली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली आणि मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात, देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी, पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात, ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा, आणि उन्हाळी फुलांचे म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा, म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूलाच जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघे निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरात, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेडं करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो,
अशीच येते हवेची झुळूक.

0: एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंडॉप निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशबोन्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशबोन दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या. त्यांना नसतील का संसारातले क्लेश? पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्व दूर सर्व ठिकाणी सगळीकडे पहावं ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत राहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरंच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: लक्ष देऊ या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम एलएलबी आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर पीसीपीएनटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अॅडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी आयएस लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80 असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका आयएस महिलेसोबत एका आयजी लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या आयजी लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली. 3 नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 महिन्याची साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड

0: त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या आयएएस अधिकारी महिलेने नाकारला. तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा आयपीसी वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदी चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
1: बरोबर.
0: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 साली भवरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला. आणि ती केस खूप 97 पर्यंत चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली. आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं. कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली.
1: बरोबर.
0: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं. पण 2013 पहिल्यांदी आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तर हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे. त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, ते तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
0: तिथे तुम्हाला दुजाभावानी वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं, तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएएस अधिकारी महिलेनी मोजली. म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई, तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रुपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणालात त्याच्यात रुपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही आहे, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा कार्यस्थळ ह्याचं जे डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस, म्हणजे ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं

0: आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणारं, फेसबुकवर येणारं, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणारं, हे मेसेजेस इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेल्या ऑफिसमध्ये, तिथे काहीतरी घडलं आणि परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत, लैंगिक छळा अंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहित धरून, नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं. त्यामुळे कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे, तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहित धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा,
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्याभांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? दोन घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉस्टमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं, हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची, आणि 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणाव्या तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येनी ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्यांनी मुली तिथे काम करतायत, एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये, त्या कापड दुकानात सगळे बायकाच असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावानी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत, याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला जाता की ही समिती स्थापन करायला पाहिजे 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून तर लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बालकल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे, त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे, टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा बीडी

0: यांच्या ऑफिसमध्ये त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदल आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बरं, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते.
0: अगदी त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे. तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे. तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा एलसीकडे जाईन म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समितीसमोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल जात असेल तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
1: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा, तर मी म्हणते नाही प्रत्यक्ष मीटिंग घ्या तिकडे मी येते मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे त्याच्या संदर्भातली संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणंधुणं दाखवण्याची समिती नाहीये तर आपल्या कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा अॅटिट्यूड पहिल्यांदा कुठल्याही या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे. तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
1: खरे
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत आणि चुकून असं काही

घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल. अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने, त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काय तरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिले

0: ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदी हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
1: बरोबर.
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची.
1: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं. त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
0: ते हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे. म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार. ते त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने. डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्समध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
1: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना. म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
0: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं. दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं. इन कॅमेरा होतं. दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं. गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते. लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात. प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहापोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे. कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील काही वेळेला 4 जण असतील तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत. आणि त्यांना नियुक्तीपत्र गेलेलं पाहिजे. ह्या समितीसमोर ही मँडेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाहीये की आपण 4 जणी बसतो आणि काहीतरी करतोय असं नाही चालणार. त्याची नियुक्तीपत्र येईल. त्यांच्यासमोर जे चौकशी सादर होतील साक्षी पुरावे येतील त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
1: बरोबर.
0: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सादर केलेला अहवाल त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुराव्याकामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे ही वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे. पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण
1: बरोबर
0: घेतलं गेलं.
1: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय प्रमाणात.
0: 4-4 50% तर महिला मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे. पण 4 ते 5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने. त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे.
1: बरं.
0: त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे. सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खुद्द असा अनुभव फील्डवरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
1: बरोबर.
0: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये. तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे हे चाकू असल्यासारखं आहे. तो नीटपणे वापरला गेला पाहिजे आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीचं संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये.

0: तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पर फार गरजेचं आहे.
1: ताई आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
0: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. कारण एक एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्यासोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीत ती सगळ्यात मोठी ही अडसर आहे. की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्यासमोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काय केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं तर ती कुठे शोधणार तू. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत त्यांची अडचण नाही, पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळतंय आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार. हे डिजिटल जो अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्यामधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनाविका होईना ह्याच्यात तक्रार टाक, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीत हे मला दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले, या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं हे केलं. पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थेमुळे सगळं समोर वाढून ठेवलंय, आम्हाला कळतंय पण आम्हाला ओळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरे ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पॉशची गरज असतं त्यामुळे निर्माण झाली ना. कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो, तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी.

0: लागेल आणि ती थोडी थोडकी नाही ती लहानपणापासून करावी लागेल आणि ती दुरुस्ती केअर करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करतायत शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्यासोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: कायमामध्ये लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे की किती अंतर राखा कसे त्यांच्याशी बोला तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली पण तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे ती निर्भयता निर्माण केली पाहिजे नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे पॉक्सो असू दे गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हे कायदे का करावे लागले. पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवयी भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. ताई मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्सवरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपयेपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोतेहो आताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

नंबर येतं मैत्रिणींनो. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: आताचा आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: जावेद अख्तर के बोल है और आनंद राज आनंद और सुरेंद्र सोढ़ी का संगीत.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहरलाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परजदाद बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपादास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलयराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लव्हर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये

अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन, घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल आणि जालना मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये पहिला कंटेनर रेकची यशस्वी चाचणी, औद्योगिक विकासाला नवी चालना.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
0: मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातली पेरण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून त्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आणि बाजरी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यामध्ये 2,87,859 हेक्टरवर कापूस, 2,16,000 हेक्टरवर सोयाबीन, 61,399 हेक्टरवर मका, सुमारे 53,000 हेक्टरवर तूर, 13,567 हेक्टरवर मूग, 7,000 हेक्टरवर उडीद तर 4,634 हेक्टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं विशेष उपाययोजना आखल्या असून जिल्हास्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 भरारी पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथकं बियाणे विक्री केंद्रांची तपासणी करून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दक्षता घेणार असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1,306 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. मात्र थकीत पीक कर्जामुळे नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी 31 मे पर्यंत जिल्ह्यात केवळ 24,074 शेतकऱ्यांना 139 कोटींचं पीक कर्ज वाटप झालं आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ 10% इतकंच आहे. शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना कार्यक्रमात जालना जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत राज्यस्तरीय आढाव्यानुसार जिल्ह्यातल्या एकूण 2,863 एचएलबीपैकी 2,708 एचएलबीचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यानं तब्बल 94.59% प्रगती साधली आहे. जालना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचं नुकतंच यशस्वी आगमन झालं. त्यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यात रेल्वे संलग्न मालवाहतूक सेवांच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे. ही पहिली इनबाउंड कंटेनर रेक पोलाद स्टील कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन एमएमएलपी जालना इथल्या रेल्वे साइडिंगवर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या ट्रायल कंटेनर रेकचं स्वागत केलं. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला असून आयात निर्यात व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. त्यामुळे जालन्यासह मराठवाड्यातल्या उद्योगांना थेट आयात निर्यात माल हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांना तसंच शासकीय कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. खारगे यांनी जालना तालुक्यातल्या दरेगाव इथल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाची तसंच सिरसवाडी इथल्या जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली. जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशानं मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयात करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2,250 माता आणि बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीही जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांसह पक्ष संघटनांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनही जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा। बारा वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान। आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक

काल प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशियाचे, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही. उलट एनडीए अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलो

किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। FM बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। आम्ही आमच्या सायंकाळच्या प्रसारणाला सुरुवात करत आहोत।

सुरेल गीतांचा अनोखा प्रवास घेऊन आम्ही आलो आहोत साजर आवाज कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया परदेस या चित्रपटातील एका गाण्याची मधुर धून आणि त्यानंतर उलगडेल त्या सुरांमागचं सुंदर गीत.

आता ऐकूया परदेसी या चित्रपटातील गीत कुमार सानू यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांची रचना, संगीत नदीम श्रवण यांचं.

आता ऐकूया राजा चित्रपटातील गीत. समीर यांची रचना, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीत नदीम श्रवण यांचं.

0: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
1: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
0: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
1: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
0: तुमच्या कुटुंबासाठी.
1: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
0: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
1: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
0: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ञांकडून.
1: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
0: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
1: आरोग्य जागर,
0: कारण तुमचं आरोग्य
1: आमच्यासाठी महत्वाचं आहे.
2: आता कार्यक्रमात ऐकूया दिल का रिश्ता या चित्रपटातील धून.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया दिल का रिश्ता या चित्रपटातील समीर यांची रचना. अलका याज्ञिक यांच्या स्वरात, संगीत नदीम श्रवण यांचं.

या गीताबरोबरच आम्ही साज और आवाज हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश निचसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला

0: एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही, तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही, तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
1: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो, तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
0: आणि मी नेहा,
1: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
0: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे, तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही, तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
1: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्रीमधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील, कर कोण घेईल,

0: नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही। हस्ताक सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझा वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही। कधीही तुझा वीण पदमीन टाकीन, जाऊ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही।
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये। श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले, त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला। आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता। तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा, माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल।
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले। त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे। जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले, तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते। आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही। साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे। मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते।
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते। साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील, तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल। ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या, त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत। त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती।
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती। ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे। एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला। गुरुजींना हे समजले, तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही। गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली। ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत। गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली। गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे।
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला। त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला। इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला। गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही, का ग माझ्या बाळाला मारतेस असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले। गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला.

0: नद्या आणि नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला, हसरे माझ्या मुला।
1: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे। गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन

0: तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: ताने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रुपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खान्देशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी

0: खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेढ लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, त्या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम दाऊ, ही माय निज पदाला हो बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
1: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचलित जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती तर ती श्रमप्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
0: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री

0: सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
1: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश त्या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
0: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
1: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसुभरही डगमगला नाही.
0: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
1: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
0: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतरभारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून

0: त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
0: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
1: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
0: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
1: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश.
2: नमस्कार, आकाशवाणी.

श्रोते हो, आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संजय नाडकर्णी यांच्या आवाजातील भक्तिरचना. संगीतबद्ध केलंय नंदू होनप यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची रचना, संगीत आनंद मोडक यांचं.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास,

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य,
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया साधी माणसं या चित्रपटातील गीत, लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आनंद घन यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मोहिताची मंजुळा या चित्रपटातील जगदीश खेबुडकरांची रचना. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीत आनंद घन यांचं.

0: या गीताबरोबरच आम्ही मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळं इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर. सोलापूरची नाट्यगाथा.

0: लावण्य रंग मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: FM बँड 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। आता हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेऊया। तत्पूर्वी काही जाहिराती।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा सार लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून।
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना।
1: सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय।
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
3: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनूप जलोटा यांच्या आवाजातील भक्ती रचना।

0: साहित्य संपदा शब्द कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव।
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोडणी।
1: संपर्क 87400304008।
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी।
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ।
5: अरुण नरखेडकर अंदर।
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
6: कार्यक्रमात आता ऐकूया फुकरे या चित्रपटातील गीत सोना महापात्रा यांच्या स्वरात। रचना आहे मुन्ना धीमन यांची, संगीत राम संपत यांचं।

श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम. त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारी ची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
3: एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 72 76 26 65 39. पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
4: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991.
5: यानंतर ऐकूया जब तक है जान या चित्रपटातील गीत जावेद अली आणि शक्तिश्री गोपालन यांच्या आवाजात. गुलजार यांची रचना, संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी.

या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 झाली आहेत. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in

आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पदभूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश। आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। आणि आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे। नेहरू हे 4398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। मोदी यांच्या कार्यकाळात संविधान एक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे। सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला। 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली। वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या

0: जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
1: गेल्या दोन महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात फळपीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून, खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 44.1 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळ पिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:11 झालेले आहेत. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. आज संध्याकाळी 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांचा कार्यक्रम गावकरी मंडळ. यामध्ये सुरुवातीला बाजारभाव, त्यानंतर कृषी सल्ला आणि त्यानंतर इलेक्ट्रिक मोटारीची देखभाल हा ग्रामीण संवाद. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत अभिराम घड्याळ यांची सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष मालिका. आज यामध्ये किडनी स्टोन याविषयी डॉ अक्षय पाटील यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. रात्री 9:45 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदी, 11:05 इंग्रजी आणि 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.
1: धावपळीच्या या जीवनात आपण स्वतःच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो?
2: कारण निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे.
1: म्हणूनच घेऊन येतो आहे आरोग्य जागर
2: हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी,
1: तुमच्या कुटुंबासाठी.
2: इथे होणार तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळा संवाद,
1: विविध आजारांवर सखोल चर्चा आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा सोप्या प्रभावी हेल्थ टिप्स.
2: डायबिटीस असो, हृदयविकार किंवा मानसिक तणाव किंवा आरोग्यविषयक समस्या,
1: मिळवा योग्य मार्गदर्शन थेट तज्ज्ञांकडून.
2: मग स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा.
1: ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15.
2: आरोग्य जागर,
1: कारण तुमचं आरोग्य
2: आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार, आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
2: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो

0: त्यांच्या अर्थकारणावर घातलेलं आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर घातलेलं आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे एफडीआय वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे एफडीआय येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे एफडीआय इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असली त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतो. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपले इकॉनॉमीचा साईज होता, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7%च्या पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहे. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे.

0: पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे. एफडीआय सारखे येतात आहे पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे. सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षांमध्ये पाहिलं तर लिडिंग आहे. त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात 3 नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे. पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडस वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असेट म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्या म्हणजे तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये ते पीएम किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभविषयी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली त्यामुळे आज आपण इथं थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या

0: सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद।
2: श्रोते हो, या मुलाखतीचा उर्वरित भाग आज रात्री 8:15 वाजता आपल्याला ऐकता येईल। श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, मुलाखत सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन तुषार पवार।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांचा कार्यक्रम गावकरी मंडळ सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

नमस्कार गावकरी बंधूंनो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, 10 जून 2026. मंडळी कार्यक्रमास सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी 100 पिंडींकरिता 400 ते 700 रुपये, बीट 1000 ते 1800, कारली 2000 ते 4500, वांगी 1000 ते 4000, कोबी 600 ते 1700, ढोबळी मिरची 3000 ते 5500 रुपये, गाजर 1000 ते 1800, फ्लावर 100 नगांकरिता 640 ते 2000 रुपये, गवार 3000 ते 7000, कोथिंबीर 100 पिंडींकरिता 200 ते 800 रुपये, काकडी 700 ते 5000, सुका लसूण 7500 ते 15000, चाकवत 100 पिंडींकरिता 600 ते 800 रुपये, हरभरा गरडा 5700, हिरवी मिरची 2700 ते 5000 रुपये, पेरू 500 ते 1500, जांभूळ 3000 ते 9000, कांदा पात 100 पिंडींकरिता 1000 रुपये, भेंडी 1500 ते 5000, लिंबू 1000 ते 5500, आंबा हापूस पेटीसाठी 200 ते 1000, आंबा साधा 1500 ते 3500, मेथीची भाजी 100 पिंडींकरिता 900 ते 1900 रुपये, कांदा लाल 100 ते 2800, पपई 700, अननस 1000 ते 2500, डाळिंब 600 ते 1800, बटाटा 1000 ते 1300, राजगिरा 100 पिंडींकरिता 500 ते 800 रुपये, तांदूळ मसुरा 3530 ते 6995 रुपये, दोडका शिराळी 2000 ते 5500, शेपू 100 पिंडींकरिता 800 ते 1400 रुपये, ज्वारी मालदंडी 3800, सोयाबीन 6500, पालक 100 पिंडींकरिता 200 ते 800 रुपये, तांदूळजा 100 पिंडींकरिता 500 ते 1000, टोमॅटो वैशाली 800 ते

4,500, कलिंगड 1,000 ते 2,000, गहू शरबती 2,605 ते 3,990 रुपये। हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसताना हे भाव प्रति क्विंटलचे होते। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। मंडळी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेडनेट हाऊसमध्ये तापमान कमी ठेवण्यासाठी आणि आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगिंग सिस्टीम वापरली जाते. ही प्रणाली अतिशय बारीक धुक्यासारखे पाणी फवारत असते. फॉगिंग सिस्टीम म्हणजे हाय प्रेशर पंप आणि नोझलच्या मदतीनं पाण्याचे सूक्ष्म कण तयार करून हवेमध्ये सोडणारी प्रणाली. या प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत म्हणजेच विहीर किंवा टाकी, फिल्टर युनिट, पाईपलाईन, फॉगर्स किंवा फॉगिंग नोझल, अँटी ड्रीप डिव्हाइस सोबतच कंट्रोल युनिट किंवा टायमर हे मुख्य घटक असतात. आपल्या शेडनेटमध्ये फॉगिंग प्रणाली बसवण्याची योग्य पद्धत आहे त्यासाठी आराखडा आणि मांडणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शेडनेटच्या संरचनेनुसार फॉगर्सची उंची आणि अंतर ठरवावं लागतं. फॉगर्स हे जमिनीपासून किमान 8 ते 10 फूट उंचीवर असावेत, जेणेकरून सूक्ष्म तुषार पिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी हवेत विरघळतील. तसंच दोन लॅटरलमधील अंतर हे साधारणपणे 8 ते 10 फूट आणि दोन फॉगर्समधील अंतर हे 8 फूट ठेवावं. फॉगिंग प्रणाली बसवताना पाण्याची टाकी आणि फिल्टरला पंप जोडून मुख्य पाईपलाईन ही शेडनेटच्या आतमध्ये घ्यावी. शेडनेटच्या वरच्या बाजूला लॅटरल पाईप्स समांतर अंतरावर बांधावे. हे पाईप सरळ राहतील याची काळजी घ्यावी. सोबतच ठरवलेल्या अंतरावर पंचच्या सहाय्यानं लॅटरलला छिद्र पाडावं. छिद्र पाडलेल्या ठिकाणी अँटी ड्रीप डिव्हाइस लावून त्याला फॉगरचं नोझल जोडावं. फॉगर्स लावण्यापूर्वी पाईपमधील कचरा काढून टाकण्यासाठी एकदा पाणी जोरात सोडून सगळे पाईप्स स्वच्छ करून घ्यावेत. आपल्या शेडनेटमध्ये फॉगिंग सिस्टीम अधिक कार्यक्षम करण्यासाठी आर्द्रता आणि तापमान सेन्सर्स आपण वापरू शकतो. जेव्हा शेडनेटमधील तापमान एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जातं तेव्हा सेन्सरमध्ये पंप आपोआप सुरू होतो. यामुळे मजुरीची बचत होते आणि पिकांना अचूक वातावरण देखील मिळतं. फॉगिंग सिस्टीम ही शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये आवश्यकतेनुसारच चालवावी. पावसाळ्यामध्ये किंवा हवेत आर्द्रता जास्त असताना याचा वापर करणं टाळलं पाहिजे. फॉगिंग सिस्टीम यंत्रणा वापरताना काही काळजी घेणं महत्वाचं ठरतं. जसं की जास्त फॉगिंग करू नये, यामुळे रोग वाढू शकतात. सकाळी अथवा दुपारी योग्य वेळ निवडली पाहिजे. पाण्याची गुणवत्ता ही चांगली असावी. योग्य अंतरावर नोझल बसवणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. तसंच फॉगिंग सिस्टीम वापरण्याची योग्य वेळ ही ठरवली पाहिजे. या पद्धतीनं शेडनेट हाऊसमध्ये फॉगिंग प्रणाली योग्य रीतीनं वापरणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरतं.

कृषी सल्ला आता आपण ऐकलात. गावकरी बंधूंनो कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत इलेक्ट्रिक मोटारीची देखभाल याविषयीचा ग्रामीण संवाद. यामध्ये सहभागी झालेले आहेत नितीन बनसोडे, जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे. ऐकूया ग्रामीण संवाद, इलेक्ट्रिक मोटारीची देखभाल.

0: काय खंडू अण्णा, झालं का पेपर वाचून?
1: अरे नाही, वाचतोय अजून. बोल, काय म्हणतोय?
0: पेपर वाचालाय का ती पेपर पाठ करायला लागलायस?
1: पाठ करायचं काय त्याच्यामध्ये? पेपर बघितला नाही आजचा. अरे अलीकडे पेपरला बातम्या कमी आहेत आणि फोटो ढिगभर छापून यायला लागलेत. बघ,
0: कुणाचा फोटो बघायला लागलाय?
1: अरे कुणाचा बघ.

0: ना माझा का छापून आला नाही ती बघायला लागलोय. आता परवाच्या यात्रेत बघितलं नाही वय, एवढे नवे कोरे कपडे घातले होते, टोपी घातली होती, मस्त मिरवलो मी. मला वाटलं होतं प्रत्येक पेपरला येईल बातमी माझी, अरे कुठं नाव सुधीक माझं आलं नाही. आणि फोटो यायचा तर लांबचीच गोष्ट.
1: अरे मग आता त्याच्यात फोटो नसल तर तू बघून काय, फोटो येणार आहे त्याच्यात?
0: नाही बघून नाही आला, पण न काम करता कुणा कुणाचे आले ती तर बघतोय ना.
1: अरे ती कसं असते खंडोअण्णा, पेपर मध्ये फोटो यायला ती लोक जाहिरात देतात र, तू जाहिरात दिल ती का?
0: अरे जाहिरात द्यायचं कशाला, आपलं कामच एवढं आहे, जाहिरात द्यायची गरजच नाही. मग उगच लोक देतील का दर वेळेला निवडून मला?
1: ते राहू दे, तुझं तालुक्याला जाऊन मोटर घ्यायचे.
0: मोटर आता कशाला र,
1: मग एका हौदातलं समजा का दुसऱ्या हौदातनं ती काढायचं पाणी आणून टाकायचं. मोटर असली का या हौदातनं त्या हौदात पाणी वत्ता येईल, आणि अजून दुसरी बी काही कामं राहिली तर होतील. मोटर असली म्हणजे बरं असतोय.
0: तुझं बरोबर आहे, पण आता 1 HP मोटरीसाठी तालुक्याला जायची काय गरज आहे? आपल्या गावात सुद्धा मिळती किती मोटर.
1: 1 HP कशाला, चांगली 3-4 HP मोटर घेणार आहे मी.
0: अरे 1 HP म्हणजे तुला काय मजा बिजा वाटते का काय, खुळायस का काय? 1 HP म्हणजे ती मोटर बी लई ताकदवान असते, मग तुला घ्यायची कितीची मोटर?
1: अरे तुला आता म्हणलो की मी 3-4 HP मोटर घ्यायची आहे मला.
0: अरे येडा का खुळा झालाय, 3-4 HP मोटर चालेल वय तुझ्याकडं?
1: का बरं चालणार नाही?
0: एक तर तुझ्या मळ्यात आहे सिंगल फेज, आणि त्याच्यावर म्हणतोय आता 3-4 HP मोटर चालवायची.
1: हो ग, काय तर म्हणू नका, तीन कुठं सिंगल फेज आहे माझ्याकडं.
0: मग कसली फेज आहे?
1: ट्यूबल फेज आहे माझ्याकडं.
0: ट्यूबल फेज?
1: हा
0: सांगतोय बघ कसा तू ट्यूबल फेज म्हण.
1: हाय की
0: एवढं कळतं तर सांग बरं, सिंगल फेज आणि ट्यूबल फेज मधला फरक काय? ती
1: 3 बटन असते त्यालाच म्हणतात किती.
0: बरं माझ्यापाशी बोलला, गावात बोलला असता तर ती गवटून 3-3 ठेवून दिला असते तुला.
1: मग तू सांग बाबा आता.
0: बर मग माझ्या मोटरीला 2 बटन लावले ती, मग ती 2 फेज आहे का काय माझ्याकडं?
1: आता माहित आहे माझ्यापेक्षा जास्त तुला कळतंय म्हणूनच तुला म्हणायला लागलोय.
0: बघ मला त्यातलं जास्त कळत नाही, पण मला एवढं कळतंय की आपल्याकडच्या मळ्यांमध्ये सिंगल फेज आहे सगळीकडं, तर 1 HP मोटर म्हणजे बी लय चांगलं काम करते आणि भरपूर त्यातनं आपल्याला पाणी सुद्धा उपसता येते. आणि जर आता सिंगल फेज आणि ट्रिपल फेजचं जर बघायचंच असेल तर मला तर वाटतं आता आपण साहेबांकडं जाऊया, म्हणजे आपल्याला नेमकं कळल आणि आपल्या दोघाला बी नक्की समजून येईल की सिंगल फेज काय आणि 3 फेज काय ती.
1: तू म्हणलायस ना, जाऊ साहेबाकडं.
0: बरं जाऊ जाऊ, थांब एवढा चहा घेऊ आणि मग निघूया.
1: तुमच्या राजकारणी लोकांचं कसं आहे, तुमचा चहा तयारच असतो या.
0: अरे ती आता तू मला नको लावू लाडीगुडी, फक्त मी चहा सांगणार का, लगेच तू लागची बिस्किट पुढा मागाल. ए 2 चहा घे रे.
1: बरं खंड अण्णा,
0: हा
1: जरा गाडी काढ की तुझी.
0: आता काम तुझं आणि गाडी माझी कशाला बरं.
1: अरे 80 रुपये आलता मला सोडायला.
0: बर
1: 15 मिनिटात येतो म्हणलाय, पण आता त्याचं कसं आहे, एकदा गाडी घेऊन गेला का ती काय तेल संपसपर्यंत काय आणत नाही बघ.
0: वय वय वय, त्याचं मला माहिती आहे, ती आता गाडी तुझी ढकलतच आणणार.
1: आणू दे त्याला ढकलत, आपण जाऊ तुझ्या गाडीवर चल.
0: बर चल जाऊया. बस

0: हा येऊ का साहेब?
1: शंकरराव या या, तुम्हाला विचारायची काय गरज आहे? स्वागत आहे.
0: नाही म्हणलं काय कामात बिमात असाल तर करू द्यावा म्हणलं.
1: हे काय आपली शेतीशी संबंधितच काम चालू असतात आणि शेवटी काय शेतकरी सगळ्यात महत्वाचा आहे की नाही? बसा एकटेच आज.
0: नाही हाय की ए अरे की
2: राम राम साहेब.
1: राम राम. अरे काय खंडोअण्णा बऱ्याच दिवसांनी.
2: होय साहेब बऱ्याच दिवसांनी आलो. एवढ्या दिवस बघा ते गावची कामं करत बसलोय. ह्याची किरकिर त्याची किरकिर त्याची कामं. आणि आता बघा आज सकाळी पेपर वाचत होतो तर ही घेऊन आला काम. पण काम राहिलं बाजूलाच. आणि साहेब आमच्या मनात वेगळीच एक शंका आली. आता म्हणलं प्रश्न आला की उत्तर आपल्याला मिळणार साहेबाकडं. आता बघा साहेब माझ्याकडे म्हणलं मोटर घेऊया आणि चल तालुक्याला. मी म्हणलं आपल्या गावात एक HP मोटर बी मिळते आहे आणि ती आपल्याला भरपूर कामं करून देते पुरेशी आहे म्हणलं. तर गडी ऐकायलाच तयार नाही. आणि तेवढी लाईट आपल्याकडे असते का ती पहिला बघ म्हणलं. तर मला लागला गडी उलट शिकवायला म्हणून आणलं तुमच्याकडे. बघा आता
1: कसं आहे खंडोअण्णा शंकरराव, विजेवर चालणाऱ्या ज्या मोटारी असतात ते साधारणपणे दोन प्रकारच्या असतात, AC आणि DC मोटर. तुम्ही ऐकलं AC म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट. आपल्या पूर्ण राज्यामध्ये खेडेगावात शेतातून AC पद्धतीचा

0: चा वीज पुरवठा केला जातो
1: बर बर
0: अल्टरनेटिव्ह करंट, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे एसी मोटरेज वापरतात. आणि तुम्ही जे म्हणताय सिंगल फेज थ्री फेज, एका यंत्राला ज्यावेळी एका तारेतून वीज पुरवठा केला जातो तेव्हा त्याला सिंगल फेज म्हणतात, आणि तीन तारामधून जर वीज पुरवठा केला गेला तर त्याला थ्री फेज म्हणतात. एवढं सोपं आहे ते.
1: असं आहे वय.
0: आणि जास्त एचपीची मोटर, एचपी म्हणजे काय?

0: एचपीची मोटर, एचपी म्हणजे काय, हॉर्स पॉवर, अश्वशक्ती. जास्त अश्वशक्तीची मोटर कधी वापरावी, जेव्हा आपल्याला खूप मोठा पाण्याचा उपसा करायचा आहे, जास्त वेळासाठी करायचा आहे, अशा वेळी तुमचे जर छोटीशे कामं असतील, लहान लहान कामं असतील, तर त्यासाठी एक एचपीची मोटर पुरेशी आहे.
1: बरोबर बरोबर.
2: मग मला सांगा साहेब, आता मी म्हणलं आपल्या मळ्यामध्ये एक एचपीची मोटर पुरेशी आहे का नाही ती सांगा बरं.
0: म्हणजे तुम्हाला जर छोटी छोटी कामं असतात, हलकी कामं आहेत म्हणता ना, मग त्यासाठी एक एचपी पुरेसा आहे. बघा, तुम्ही कमी एचपीची घेतली तर सिंगल फेज मध्ये भागून जाईल. तुम्हाला जर जास्त एचपीची मोटर घ्यायची असेल किंवा गरज नसताना घेतली तर तुम्हाला तीन तारातून वीज पुरवठा करावा लागेल. शिवाय त्या मोटारीचं वीज वापरण्याचं प्रमाण सुद्धा जास्त असणार.
1: बरोबर.
0: त्यामुळे तुम्हाला वीज बिल सुद्धा जास्त भरावं लागणार. आणि जेव्हा आपण एसी मोटार सुरू करतो तेव्हा ती 3 ते 5 पट विद्युत प्रवाह घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे मोटार बसवत असताना आपण स्टार्टर वापरायचं म्हणजे वापरायचंच.
2: बर साहेब, अलीकडे आपण बघतोय एखादं प्रोडक्ट घ्यायचं म्हणलं की त्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत. पण आता मोटर घेताना बी तसंच असणार आहे, नाहीतर ह्याचं कसं डोकाय शंकराचं. उद्या एखाद्यानं कुठल्या तर बोगस मोटरीवर एखादं शर्ट पीस पॅन्ट पीस जरी दिलं तरी ती मोटार घेईल असलं त्याचं डोकाय. म्हणून मला सांगा की आता नेमकं एखादी मोटार जर घ्यायची म्हणली तर ती मोटार कशी असायला पाहिजे, ती निवड कशी करायची मोटारीची.
0: सोपी गोष्ट आहे. तुमचे मित्र असतात किंवा तुमच्या गावातले इतर शेतकरी असतात तुमच्या संपर्कातले, ज्यांना एखाद्या कंपनीच्या मोटारीचा चांगला अनुभव आहे वर्षानुवर्ष, त्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता.
1: बरोबर. बर.
0: किंवा मोटार किंवा स्टार्टर तुम्हाला घेत असताना त्याच्यावर आयएसआय मार्क आहे एवढं बघून आपण ते घ्यायला पाहिजे. म्हणजे जेवढ्या स्टँडर्ड कंपनीची तुम्ही मोटार घ्याल तेवढं जास्त दिवस तुम्हाला खात्रीशीरपणे त्याची सेवा मिळेल. दुसरं म्हणजे मोटारीची किंमत वाजवी असायला हवी, हे सुद्धा बघून घ्यायला हवं. त्यानंतर करावयाच्या कामाचं स्वरूप कसं आहे त्यानुसार किती अश्वशक्तीची मोटार वापरायची हे तुम्ही ठरवायला पाहिजे. हलक्या कामासाठी सुद्धा जास्त एचपीची मोटर घेतली तर त्यात हे नुकसान आहे. आणि फार मोठ्या कामांसाठी कमी एचपीची मोटर वापरत असाल तर त्यात हे नुकसान.
1: बरोबर.
0: त्यामुळे योग्य काम बघून त्या त्या कामानुसार मोटारीची निवड करायला हवी. दर 10 मिनिटाला किती फेरे आवश्यक आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं. जसं की पंपाचं, गिरणीचं किंवा चरक्याचं फेर आपण जर लक्षात घेतलं तर प्रत्येक 10 मिनिटांमध्ये किती रोटेशन व्हायला पाहिजे त्यानुसार आपण आपल्या मोटारीची निवड करायला पाहिजे. आणि मोटार बसवण्याची जागा जी आहे ती जागा पाणी, धूळ किंवा कचऱ्यापासून सुरक्षित असावी.
1: बर बर बर बर साहेब.
0: हा,
1: आता आमच्या समध्याकडेच मोटरी आहे त्या, पण ती मोटरी बी लई वेळा जळते त्या हो. त्याची काय कारण कळत नाहीत, म्हणजे आमचं काहीतरी चुकतंय का, ते प्रत्येक वेळेस त्या लाईटच जास्त आली म्हणून जळते का काय, ती काय कळत नाही आम्हाला.
0: एक 4-5 कारण आहेत शंकरराव मोटर जळण्याचे. मोटार तापते, तिच्या वेटोळ्यातील तारेवरचा पापद्रा जळून जातो, ती वेटोळे काळे पडतात, त्यावेळी आपण मोटार जळाली असं म्हणतो. आता मोटार जळण्याचे जे प्रमुख 4-5 कारण आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे कमी अश्वशक्तीच्या मोटारीवर त्यापेक्षा जास्त काम करून घ्यायचं. म्हणजे एक एचपीची मोटार आहे पण त्या मोटारीकडून खूप हेवी काम करून घेत आहे तर अशा वेळी ओव्हरलोड होते मोटार आणि तारोचे वेटोळे जास्त विद्युत प्रवाह ओढून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळी मोटार जळते. दुसरं कारण म्हणजे मोटारीवरचे तारेचे जे वेटोळे आहेत ते पाण्यात बुडले किंवा ओले झाले तरी सुद्धा मोटार जळते.
1: बर.
0: नंतर आपल्या शेतामध्ये बरेच उंदीर असतात, पाली, झुरळ, कधी कधी लहान बेडकं तिथे जातात. ते जर मोटारीच्या आत गेले आणि त्यांचा विद्युतवाहक भागाशी संपर्क झाला तर मोटारीच्या तारामधील विद्युत प्रवाह अनियमित होतो आणि मोटार जळते.
1: बर.
0: परत मोटारीमध्ये धूळ किंवा कचरा जमा झाला तर मोटार तापते, गरम होते आणि तशा परिस्थितीत सुद्धा मोटार जळते.
2: बर.
0: किंवा मोटारीतलं रोटर आणि स्टेटर हे जर एकमेकावर घासत असतील तर अशा वेळी देखील मोटार जळते.
2: बर बर बर. पण साहेब, आता जळणं ही एक कारण झालं, म्हणजे आपण मोटार म्हणती बिघडली बिघडली त्यातनं जळणं ही एक कारण झालं, पण बऱ्याचदा मोटार जळत नाही पण काम बी करत नाही.
0: बरोबर.
2: मग असं बऱ्याचदा होतं की मोटार तशीच बंद राहते मग ती मेकॅनिकला आणा, मग ती बरेच

0: कुटाने करा आणि मग आपलं शेताचं काम बी थांबतंय आणि सगळंच होतंय
1: सगळंच खोळंब
0: मग अशी जी बिघाड होते म्हणजे मोटार न जळता इतर बी बिघाड मोटारीत लई वेळा होते मग ती नेमकी काय जरा त्याबद्दल सांगाल का आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे देखील सांगा.
1: एकदा मोटार बिघडली की आपण काय घरच्या घरी दुरुस्त करू शकत नाही त्याला मेकॅनिक कडून यावं लागतं. आपल्या हातात काय तर मोटारीमध्ये बिघाड होऊ नये यासाठी आपण दक्षता घ्यायला पाहिजे. त्यासाठी मोटारीवर पाणी उडू द्यायचं नाही सर्वात महत्वाची गोष्ट आणि मोटार सुरू करण्यापूर्वी मोटारीत पाणी शिरलेलं नाही याची खात्री करून घ्यायची. कचरा धूळ कीटक पाली उंदीर यांच्यापासून मोटार सुरक्षित ठेवायची. मोटारीचं फाउंडेशन जे आहे ते समपातळीवर करायचं. उताराला वगैरे मोटारीचं फाउंडेशन नसायला हवं. त्यानंतर बेअरिंगला वेळच्या वेळी ग्रीस तेल जे काय आहे ते लावायला हवं. कमी शक्तीच्या मोटारीकडून जास्त शक्तीची कामं करून घ्यायची नाहीत. फाट्याच्या काडीच्या किंवा इतर वस्तूचा टेका लावून मोटार चालवायची नाही. त्यानंतर मोटार सतत चालवायची नाही. मोटारीला अधूनमधून विश्रांती पण दिली पाहिजे.
2: बरोबर.
1: तुम्ही जर मोटारीला कंटिन्यू चालू ठेवलं तरी सुद्धा मोटार जळू शकते बिघडू शकते. मोटार जर जळालीच असेल तर आपण खात्रीशीर माणसाकडून त्याची रिवाइंडिंग करून घ्यायला पाहिजे. नाहीतर आपण बऱ्याचदा रिवाइंडिंग कुठेही करतो आणि ती मोटार पुन्हा बिघडते.
2: बरोबर.
1: यानंतर मोटारीचा पंखा बरेच जण काढून टाकतात. तसं करायचं नाही. मोटारीचा पंखा असणं खूप आवश्यक आहे. तो राहू द्यायचा आणि फ्यूज वायर जे आहे ते योग्य त्या रेटिंगचं आपण निवडायला हवं.
2: बरोबर.
1: म्हणजे कोणत्याही कारणानं बिघाड झाला तर फ्यूज वायर तुटून मोटारीला संरक्षण मिळतं.
2: बरोबर.
1: मोटार जळत नाही. त्यानंतर मोटारीच्या संरक्षणासाठी स्टार्टर सुद्धा आपण योग्यपणे वापरायला हवं. एवढी जर काळजी घेतली तर आपल्या मोटारीला काय होणारच नाही.
0: हर्षंकर तुला माहिती का मागच्या आठवड्यात ती शेजारच्या गावच्या आबाचा मुलगा एकुलत एक साहेब विजेचा धक्का मोटार नीट करताना लागून गेला. मग अशा पद्धतीनं या मोटारीमध्ये विजेपासून देखील अपाय होतोय. मग हे जर टाळायचं असेल तर ती बी नक्की आपल्याला त्यापासून कशी काळजी घेतली पाहिजे.
3: ती काय होऊ नये त्याच्यासाठी आधीच काळजी घेतलेली बरी हो.
1: त्यासाठी एक महत्वाची गोष्ट करून घ्यायची. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर जे आहे हे स्विच तुम्ही बसवून घ्यायला पाहिजे. हे खूप आवश्यक आहे. त्यानंतर मोटारीसाठी अर्थिंग करून घेणंही महत्वाचं आहे. आपण तसंच सोडून देतो.
2: बरोबर आहे.
1: यासोबतच कोरड्या लाकडी फळीवर उभं राहूनच आपण बोर्डाचं काम करायला हवं.
0: बरोबर.
1: आणि विद्युत प्रवाहाशी संबंधित कुठलंही काम करत असताना आपण रबरी बूट किंवा चप्पल वापरायला हवे आणि ते ओले नाहीयेत याची आपण खात्री करायला
2: हवी.
0: म्हणजे बऱ्याचदा काय होते साहेब की मी ऐकलंय मोटार चालू करतो आपण पाणी देताना आणि त्यावेळी रान असतंय ओलं.
1: बरोबर.
0: आणि घाई गडबडीत असं काय तर करायला गेलं की नक्कीच ती धक्का बसत असणार.
3: काय होतंय आपण शेतात पाणी द्यायला लागलो आणि मधीच लाईट गेली का मोटर बंद पडते. मग परत लाईट आल्यावर मोटर चालू करायला आपण तसंच जातोय.
0: तेव्हा हात ओले पाय ओले आपण काय मोजे वापरत नाही. रान बी असतंय ओलं त्यावेळी.
1: आणि आपल्या शेतकऱ्यामध्ये एक कॉमन असलेली एक समस्या आहे. काय करतो आपण मोटारीवर ओव्हरलोड देतो. खूप ताण देतो आणि त्याच्यामुळे मग मोटारीवर लोड आला की तिकडे फ्यूज उडतो. आता फ्यूज दार जर तिथून कट झाली असेल तर आपण फ्यूज दार बसवायला आपण स्वतःच जातो. आता एवढ्या छोट्या कामासाठी तर आपण इलेक्ट्रिशियनला बोलवू शकत नाही. पण अशा वेळी ही फ्यूज तार बसवताना आपण पायात चप्पल घालत नाही किंवा खाली लाकडी पाट ठेवत नाही. हातामध्ये रबरी मोजे घालत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे ना. त्यानंतर मोटारीचं काम करण्यासाठी सर्व फ्यूज तारा काढून ठेवायला पाहिजेत. वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री केली पाहिजे आणि मगच मोटारीचं काम केलं पाहिजे.
0: बरोबर.
1: नंतर आपल्याला आणखी एक सवय असते चालू मोटारीवरच प्रयोग करायचे. मोटार जर बंद पडली किंवा मोटारीत काय आवाज येत असेल तर ती मोटार चालू असतानाच आपण करतो तसं करायचं नाही. आणि मोटारीचा वापर जेव्हा होतो तो झाल्यानंतर आपण मुख्य वीज पुरवठा तो आपण थांबवला पाहिजे. त्याचं स्विच बंद केलं पाहिजे.
2: बरोबर.
1: बऱ्याचदा आपण काय करतो विद्युत खांबाखाली किंवा ताराखाली गोठा असतो आपला. कडबा किंवा सरपण यांच्या गंजी उभ्या करून ठेवतो. याच्यामुळे सुद्धा विद्युत अपघात होतात. ते सुद्धा आपण टाळायला हवं. त्यानंतर विद्युत खांबाला किंवा ताणाला जनावरं बांधली नाही पाहिजे आपण.
0: बरोबर.
1: आणि विद्युत खांबाजवळ अथवा तारेखाली उंच वाढणारी झाडं लावायची नाहीत. या सगळ्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायला हवी.
3: म्हणजे मी मोटरी करत आल

0: तो पण समधी माहिती मिळाली बघ.
1: म्हणूनच म्हणलं ना तुला, साहेबाकडे गेलं की त्या गोष्टीची सगळीच माहिती आपल्याला मिळते, म्हणून तर म्हणलं होतं जाऊया साहेबाकडे. आता बघ, तुझी मोटारीबद्दलची शंका भी गेली, आता नेमकी कुठली मोटार घेतली पाहिजे एवढंच नाही तर कशी वापरली पाहिजे आणि मोटार वापरताना काय काळजी घेतली पाहिजे ही सगळंच आता तुला समजलं ना.
0: ती तुझ्या पेपरचं एक राहिलं होतं, ती आता गेल्यावर बघू आपण दोघं मिळून बघू.
1: ती बघायलाच पाहिजे. मग चल आता
0: येऊ का साहेब? मग
2: या या या.
0: राम राम.
1: राम राम.
2: राम राम.

विद्युत मोटारीची देखभाल याविषयीचा ग्रामीण संवाद आपण ऐकलात. यामध्ये सहभागी झाले होते नितीन बनसोडे, जयपाल खेडकर आणि सुजित बनसोडे.

ಐ ಉದೆಗಂಬಾಯಿ ಆಗ ಹಕ್ಕೀಲ ಮಾಜದಾವ ಐ ಗೊಂದಲ ಮಾ

राजकुमार व्यवहारे आणि सहकारिणी गायलेलं गोंधळ गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या याच कार्यक्रमात. नमस्कार.

गावकरी मंडळ हा ग्रामीण भागातील श्रोत्यांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णु रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
3: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स, आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
4: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
5: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
6: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
5: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
7: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
8: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
9: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, सात रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 36 00 88.
10: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
11: मोबाईल 77 19 92 22 55.
12: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
13: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष,
12: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
13: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
12: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
13: संपर्क 9904142455.
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94218760.
12: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
13: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकीजवळ, सोलापूर.
12: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
14: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
15: पण तू कसा ओळखलास?
14: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या

एकंदर वाटचालीबाबत अभिराम घड्याळ यांची सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला। भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली। या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मांडला। एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं। गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेले 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते। जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं। मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष

0: गाठला असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेंडोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या एकूण 2534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी, कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सेवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्र

0: राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेना दलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाज यांची उपलब्धता, संरक्षण सामग्री उत्पादन, या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षांमध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेला आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राय सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे जेणेकरून आपले पुढे येणारे तिन्ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे. पण आपण सर्व अर्थाने तयार आहे किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने आहे. म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे. पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ऍडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं. आजच्या काळातले जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई दल
2: सज्ज आहे, सक्षम आहे, त्याच्यातनं दिलेला आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूया तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये

0: गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
1: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीरमध्ये झाला आणि दिल्लीमधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते टीयर 2 टीयर 3 शहरांपर्यंत ते पोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरसर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऍक्शनेबल कुठला ऍक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची. तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअलिटी म्हणतो ती झालेली नाही आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवाद दहशतवादी म्हणा यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत, हायब्रीड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारनी बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेलं आहे आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये. याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत.
0: नक्षलवादाच्या बाबतीत
1: यातल्या बऱ्याचशा गोष्टी, नक्षलवादाची विरुद्धची लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉरमध्ये होते, आज झारखंडमध्ये एक जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये एक जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने दोन गोष्टी केल्या, याच्यामध्ये तीन गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला, म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षांमध्ये की जे फारच हार्डकोर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही, जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता शरण यायचं असेल तर शरण या नाही तर तुम्हाला मारण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा सीएजीनी पॉईंट आऊट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी दोनच ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाहीतर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही लक्षात आला.

0: लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडं आता भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे बोलूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसं राहिलेलं आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाईन मुव्हमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रुपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे, ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं, जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूने सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय, आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्याचा दिसत नाहीये, सातत्य दिसत नाहीये, तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाहीये, किंवा रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुवंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही, त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही, याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे, आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की जो देश आपल्याला अमेरिका सुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियन सोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता, त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज

0: केलेलं नाही, कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये, त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाहीये. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडम सोबत केलेलं आहे, फिनलंड सोबत केलेलं आहे, असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये, तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील, पण टर्की आणि एक दोन देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली. आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले, त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था, या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाहीये आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एन्डोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली. या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी ही फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत, त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध एक दीड वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागत दृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे, भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्यात तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे. त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं. आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा झियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या दोन गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाहीये. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंध सुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरण एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणं, कारण अमेरिकेची सवय आणि

0: आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ऍडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही, चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे, भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध. आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त, तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल, हे भारताने या काळामध्ये ते दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुभविषयी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे, पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका.
1: तुम्ही मग बांगलादेशाचं बोलला, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले. नेपाळमध्ये थोडासा हे झालेला होता, म्यानमार मध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्ये तसं झालेलं, हे सगळे अस्वस्थ देश आपले सगळे शेजारी आणि आपण शेजारी प्रथम.
0: बरोबर,
1: नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
0: भारताने? एक धोरण आणि मोदींच्या काळामध्ये ते आहे, आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाहीये. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुवंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत. त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत,
1: तोच होतं की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती.
0: आर्थिक स्थिती
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे, त्याबाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं?
0: या सर्व देशांना, बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न, ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत, तर त्या दृष्टीनं ह्या 12 वर्षांमध्ये काय घडलं?
0: याच्यामध्ये ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचा जर हे केला तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे, आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाहीये. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकली. याचा भाग 2 आम्ही आता प्रसारित केला होता. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:40 होत येत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा

राष्ट्रीय एकात्मता गीत आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9 वाजले आहेत.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
6: लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
7: MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 72 76 26 65 39.
0: श्रोते हो, आता ऐकूया शल्य संवाद सर्जन सप्ताह निमित्त विशेष मालिका. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
1: मोफत मोफत मोफत, जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल.
2: प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल,
1: 146 रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर.
2: मोबाईल 97 67 48 37 81 किंवा 94 20 73 95 81.
9: श्रोते हो, नमस्कार. सर्जन सप्ताह विशेष आपण एक मालिका सुरू केली आहे आणि आजच्या भागात आपण आपल्या आरोग्याशी निगडीत महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत. श्रोते हो, 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. साजरा हा शब्द मी अशासाठी वापरला कारण आपल्या आरोग्याविषयी आपण जागरूक राहणं हे एखाद्या सण उत्सवासारखंच महत्वाचं आहे. म्हणून 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून आपण साजरा करतो. तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत किडनी स्टोन या विषयाबद्दल. आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर अक्षय पाटील, हे युरोलॉजिस्ट आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
10: थँक्यू आणि सगळ्यांना नमस्कार.
9: तर किडनी स्टोन म्हणजे काय, त्याविषयी काय आजार होऊ शकतात आणि काय दक्षता घेतली पाहिजे हे सगळं आपण आजच्या आपल्या भागातून श्रोत्यांना सांगणार आहोत. तर सर्वप्रथम प्रश्न असा आहे की किडनी स्टोन म्हणजे नक्की काय, त्याची प्रमुख कारणं कोणती आणि रिस्क फॅक्टर कोणते आहेत का त्यामध्ये.
10: म्हणजे माणसामध्ये 2 किडनी असतात, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला. त्या किडनीमध्ये मुतखडा होतो, आपण किडनी स्टोन म्हणून सांगतो. आणि कोणामध्ये होतं किंवा त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, तर रिस्क फॅक्टर्समध्ये ओबेसिटी येतो, डायबिटीज येतो, परत काही आजार असतात, फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन वगैरे, म्हणजे BP, आणि डायटरी फॅक्टर्सही येतात त्याच्यामध्ये. हाय मांसाहार केला तर रेड मीट आपण स्पेसिफिकली म्हणू शकतो, परत हाय सॉल्ट्स म्हणजे ज्यामध्ये मीठ राहतं तेही जास्त प्रमाणामध्ये घेतलं तरी होऊ शकतात.

0: कॉमन गोष्टींमध्ये बेवरेजेस येतात, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स आपण जे म्हणतो कोल्ड ड्रिंक्स वगैरे, त्याच्यामध्ये काही सॉल्ट्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात. जर त्याचा आपण सेवन फार प्रमाणामध्ये केलं, म्हणजे लिमिटच्या बाहेर केलं, तरी त्या कारणामुळे पण किडनी स्टोन्स होऊ शकतात. आणि काही सर्जरीज असतात ज्याच्यामध्ये काही आतड्यांचा भाग वगैरे आपण काढतो. फॉर एक्झाम्पल, लठ्ठपणामुळे आता ओबेसिटी सर्जरीज यायला लागलेत, त्याच्यामध्ये काही आतड्यांचा भाग काढला जातो, तेही कारण होतात मुतखडा होण्यासाठी.
1: सर, किडनी स्टोनची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि रुग्णानं डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
0: सर्वात प्रथम लक्षण जे असतात ते पोटात दुखणे. अचानकपणे तीव्रतेने पोटामध्ये दुखतो आणि युजली एका साईडला दुखतो, म्हणजे राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला.
1: बरं.
0: आणि थोड्या वेळापर्यंत राहतो आणि परत थोडासा आराम भेटतो. परत थोड्या वेळानंतर मुरगडल्यासारखं काहीतरी आपल्याला खेचतंय किंवा आपल्याला मुरगडतंय,
1: पिळल्यासारखं
0: असं पेन होतो. दुसरं लक्षण आहे लघवीमध्ये जळजळ येणे किंवा लघवीमध्ये रक्त वाहणे. हे लक्षण आहे, कॉमन लक्षण आहेत.
1: बरं, किडनी स्टोनच्या निदानासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि खड्याचा आकार उपचार पद्धती ठरवण्यात किती महत्वाचा असतो?
0: सर्वात महत्वाचं फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन जे आम्ही करतो, तपासणी, ती म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी.
1: बरं.
0: अल्ट्रासोनोग्राफी हे एक नॉन इन्व्हेझिव्ह आहे, म्हणजे त्याला कुठली सुई वगैरे काही तपासणी करायला लागत नाही. त्याच्यानी पोटाचं स्कॅन करतात, त्याच्यामध्ये किडनी, दोन्ही किडनीजमध्ये जे मुतखड्या आहेत ते मुतखड्याचं साईज कळतं आणि एक एक्झॅक्ट लोकेशन कळतं. परत दुसरी टेस्ट येते जेव्हा आपल्याला एक प्रायमाफसिल कळलेला आहे की पेशंटला हा किडनी स्टोनचा आजार आहे. पुढे उपचार डिसाईड करण्यासाठी किंवा घेण्यासाठी कुठले मोडॅलिटीज वापरायला पाहिजे, त्यासाठी सीटी स्कॅन एक नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन आहे जे आपण करतो.
1: बरं.
0: सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन झाल्यानंतर खडा कुठं आहे, म्हणजे किडनीमध्ये आहे का, किडनीचे नळी म्हणजे त्याला युरेटर म्हणून आम्ही म्हणतो, किंवा लघवीच्या थैली ज्याला आपण युरिनरी ब्लॅडर म्हणतो त्याच्यामध्ये आहे, ह्या तीन लोकेशन्स प्रमाणे त्याचे उपचार वेगवेगळे राहतात. ते झाल्यानंतर रक्त तपासणीला जातो आपण, त्यामध्ये युरिन एक्झामिनेशन आणि क्रिएटिनिन, सीरम क्रिएटिनिन लेवल्स, हे महत्वाचे ब्लड तपासणी आहेत.
1: बरं.
0: खड्याचे साईज जे आहे, एक ब्रॉडली स्पीकिंग म्हटलं तर एक 5 mm वर आहे का 5 mm खाली आहे, हे असं एक ब्रॉड आमच्या युरोलॉजीच्या गाईडलाईन्स प्रमाणे, त्याप्रमाणे खड्याचं इलाज आणि मोडॅलिटीज जी आपण ट्रीटमेंट सर्जरीची पद्धती आहेत,
1: उपचार पद्धती
0: त्याच्याने डिसाईड होतात.
1: बरं. आता किडनी स्टोनच्या उपचारासाठी उपलब्ध आधुनिक शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत का, याविषयी थोडंसं आमच्या श्रोत्यांना सांगाल का?
0: किडनी स्टोन मध्ये आता आधुनिक फार वाढलेलं आहे. युजली 99% सगळे सर्जरीज एन्डोस्कोपिकली, म्हणजेच दुर्बिणीद्वारा आणि लेझर सर्जरीद्वारा ट्रीट केले जातात. कुठल्या पद्धती आपण वापरतो ते स्टोनच्या साईज वर असतं अवलंबून, आणि त्यांच्या लोकेशन, म्हणजे जसंच मी सांगितलं किडनीमध्ये आहे का, किडनीच्या नळी युरेटरमध्ये आहे का, लघवीच्या थैलीमध्ये आहे, त्याप्रमाणे. किडनीमध्ये असतील तर त्याला दोन प्रकारे आहेत ट्रीटमेंट. दुर्बिणीद्वारा आपण त्याला PCNL म्हणतो, क्युटानस नेफ्रोलिथोटॉमी. ते किडनीमध्येच डायरेक्टली पाठीतनं सुई टाकून होल करून दुर्बिणीद्वारा किडनीतले खडे काढले जातात. जर नळीमध्ये असली तर त्याला आपण URS म्हणतो, युरेटोरिनोस्कोपी. लघवीच्या जागेतनं दुर्बीण टाकून नळीमध्ये एंटर करून लेझर पद्धतीने मुतखडा क्रश केला जातो. आणि जर ब्लॅडरमध्ये असेल तरी दुर्बिणीतनं जाऊन लघवीच्या जागे तो ब्लॅडर स्टोनला क्रश करून तो काढला जातो.
1: बरं.
0: एक अजून एक मॉडॅलिटी आहे जे ESWL म्हणतो, शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी. ते किडनीच्या स्टोनसाठी आहेत, त्याच्यामध्ये सर्जरी करत नाही. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी म्हणून पेशंटला टेबलवर झोपून शॉकवेव्हद्वारा किडनीचे स्टोन्स ब्रेक केले जातात. ती एक आधुनिक पद्धती आहे, पण लेझर सर्जरी आल्यामुळे ती पद्धती थोडीशी कमी झालेली आहे,
1: मागे पडलेली. बरं. सर, आता शेवटचा प्रश्न, किडनी स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी आपण आहार, पाण्याचं सेवन आणि आपली जीवनशैली या सगळ्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी?
0: किडनी स्टोन होऊ नये म्हणून काही मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत, आपण बदलू शकतो, आपल्या जीवनामध्ये आचरण आणू शकतो. त्याच्यामध्ये एक आहे की लघवीचा आउटपुट, म्हणजे लघवी 24 तासांमध्ये 1.5 लिटरच्या वर व्हायला पाहिजे, ह्यासाठी लागणारं पाणी तुम्ही पिलं पाहिजे. म्हणजे सोलापूरच्या कन्सर्न सांगितलं तर साधारणतः 24 तासांमध्ये 3 ते 4 लिटर पाणी तुम्ही घेतलं पाहिजे. पण त्याचा अर्थ असा नाही की ॲट अ टाइम आपण 1 तासानंतर 1 लिटर पिलं, 2 तासानंतर अजून 2 लिटर पिलं, 3 तासांनी केलं मी 24 तासात 3 लिटर पिले, असं नाही. तुम्ही कंटिन्युअसली 2-3 तासाला 200 ml 300 ml असं सर्कॅडियन रिदम म्हणतो आम्ही त्याला इंग्लिश भाषेमध्ये, म्हणजे नियमित रेग्युलर इंटरव्हल्सनी तुम्ही पाण्याचं सेवन केलं पाहिजे, जेणेकरून 24 तासांमध्ये तुमचं लघवीचा प्रमाण जे आहे ते 1.5 लिटर पर्यंत तुम्ही आणू शकता. दुसरी मॉडिफायबल फॅक्टर्स आहेत की जर तुम्हाला शुगर आहे, डायबिटीज आहे किंवा रक्त

0: दाब म्हणजे हायपरटेन्शन आहे, तर तुम्ही तुमचे ट्रीटमेंट नियमितपणे घ्यायला पाहिजे. शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवा, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा. परत जास्त नॉनव्हेज म्हणजे रेड मीट, लाल मांस जे म्हणतो, त्याचं सेवन कमी करा. आहारामध्ये मिठाचं प्रमाण हे 2 ग्रॅमच्या खाली ठेवा प्रत्येक दिवशी. ह्या गोष्टी तुम्ही हे केले तर बऱ्यापैकी मॉडिफायबल फॅक्टर्स तुम्ही कंट्रोल करू शकता. तसेच सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम करणे किंवा काही काम न करणे, हे सेडेंटरी लाईफस्टाईलपेक्षा तुम्ही एक्सरसाइज, योगा, म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल अवॉइड करा.
1: खरंय, म्हणजे बैठी जीवनशैली हे प्रत्येक आजाराचं खरं मूळ आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये. तर भरपूर पाणी पिणे, व्यवस्थित आहार विहार ठेवणे, या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पॅकेज फूड जास्तीत जास्त टाळलं पाहिजे.
0: हो, कारण पॅकेज फूडमध्ये सॉल्ट्स, प्रिझर्वेटिव्ह असतात. जरी किती नाही म्हटलं तरी सॉल्ट्स असतात. तर एखाद्या वेळेस मी खाल्लं किंवा मला एमर्जन्सी होती, दॅट इज एक्सेप्टेबल. पण मी दररोजच खातो सकाळ संध्याकाळ किंवा रेग्युलरली फारच सॉफ्ट ड्रिंक्स किंवा पॅकेज फूड, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि एस्पेशली सॉल्ट्स असतात, त्याच्यामुळे किडनी स्टोन फॉर्मेशन जास्त होऊन जाते.
1: अच्छा, म्हणजे आधुनिकीकरणाच्या नावाखाली किंवा आपण फार पुढारलेले आहोत असं दाखवण्यासाठी जे युवा पिढी सध्या कोल्ड्रिंक्सचा वापर जास्तीत जास्त करतीये, पॅकेट फोडलं, चिप्स खाल्ले, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत हल्ली, मुलं, लहान मुलं सुद्धा अगदी ते करत आहेत, तर हे आपण आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी हे सगळं टाळलं पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त आपल्या चांगल्या आहाराकडे वळवलं पाहिजे. ह्याच नोटवर आज आपण आता कार्यक्रमात इथंच थांबूया. सर, आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
4: शल्य संवाद सर्जन सप्ताहानिमित्त विशेष मालिका आपण ऐकलीत. आज यामध्ये किडनी स्टोन या विषयावरती डॉक्टर अक्षय पाटील यांच्याशी तेजश्री कुमठेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
5: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
6: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
5: मोबाईल 7083069496.
6: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
5: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
6: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
5: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
7: अरे गणपा, परवा परवा पासून तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर तर पाया लागलंस की?
8: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
9: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93724144434. अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम.

गुलदस्ता कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना राजेंद्र कुमार कांबळेचा नमस्कार. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात आपण गाण्यांबरोबरच गुलजार यांच्या शायरी ऐकणार आहोत. सुरुवात करूया आपल्या गुलदस्ता या कार्यक्रमाला. गुलजार एका ठिकाणी म्हणतात, कौन कहता है मिट जाती है दूरी मोहब्बत से, कौन कहता है मिट जाती है दूरी से मोहब्बत, मिलने वाले ख्यालों में भी मिला करते हैं. यांच्या या आजचा जो हा शेर होता यांचा, की कौन कहता है मिट जाती है दूरी से मोहब्बत, मिलने वाले ख्यालों में भी मिला करते हैं, यासाठी मी जे गाणं निवडलंय ते आपण ऐकूया.

गुलदस्ता या कार्यक्रमात गुलजार यांच्या शायरी आपण ऐकत आहोत आणि त्याच्याचबरोबर हिंदी चित्रपटातली गाणीही ऐकत आहोत. गुलजार साहेब एका ठिकाणी लिहित आहेत, हर रोज दिखती है आईने में एक नई सूरत, हर रोज दिखती है आईने में एक नई सूरत, लोग कपड़े कम खुद को ज्यादा बदलते है. या शायरीसाठी मी निवडलेलं गाणं आपण ऐकूया.

रात्रीचे 10:15 झालेले आहेत. गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात गुलजार यांच्या शायरीबरोबरच हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात. गुलजार साहेब लिहित आहेत, एक ही दिन में पढ़ लोगे क्या मुझे, एक ही दिन में पढ़ लोगे क्या मुझे, मैंने खुद को लिखने में कई साल लगा दिए.

गुलजार यांच्या शायरीबरोबरच हिंदी गाणी आपण ऐकत आहोत. गुलजार एका ठिकाणी लिहित आहेत, मैंने तुम्हें उस वक्त चाहा था जब तेरा कोई नहीं था. मैंने तुम्हें उस वक्त चाहा था जब तेरा कोई नहीं था. तुमने मुझे उस वक्त छोड़ा जब तू मेरा सब कुछ था.

0: श्रोते हो, जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्य प्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
1: गुलदस्ता हा जुने हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आणि या कार्यक्रमामध्ये गुलजार यांच्या शायरीबरोबरच

या शायरीला अनुसरून निवडलेली हिंदी गाणी आपण ऐकत आहात. गुलजार साहेब लिहित आहेत, दोनही मजबूर रहे अपने अपने दायरे में, दोनों ही मजबूर रहे अपने अपने दायरे में, एक इश्क ना कर सका और एक इश्क भुला ना सका. या शेरसाठी निवडलेलं गाणं आहे.

गुलजार हे नुसते शायरीच लिहित होते असं नाही, तर अनेक चित्रपट गीत देखील त्यांनी लिहिलेली आहेत. एका ठिकाणी शायरी लिहिताना ते म्हणतात की किसीने पूछा कभी इश्क हुआ था, किसीने पूछा कभी इश्क हुआ था, हम मुस्कुरा कर बोले आज भी है. या शायरीसाठी निवडलेलं हे सुंदर असं गाणं आणि ही रचना देखील गुलजार यांचीच आहे.

या गीताबरोबरच गुलदस्ता हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. मी राजेंद्र कुमार कांबळे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

यानंतर ठीक 11 वाजता हिंदी, 11:05 इंग्रजी बातमीपत्र आणि 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

एफएम वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झालेले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:50 आमच्या प्रातःकालीन सभेत. शुभरात्री. जय हिंद.